नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। श्रोते हो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ, शके 1948, 30 मे 2026, पहाटेचे 5:50 झाली आहेत। आजच्या कार्यक्रमानं आता आम्ही प्रारंभ करत आहोत। या प्रातःकालीन प्रसारणसभेत मी हर्षदीप शेलार सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो या मंगलसुरांच्या साथीनं।

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली अलहिया बिलावल रागातील धून श्रोतेहो अत्याचं आपण ऐकली. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: पहाटेचे 5:55 झाली आहेत. आज गिरवाणवाणीमध्ये ऐकूया सतीश आघरकर यांनी पठण केलेलं विभीषणकृत हनुमान वडवानल स्तोत्र.
3: श्री गणेशाय नमः. ओम अस्य श्री हनुमद वाडवानल स्तोत्र मंत्रस्य श्री रामचंद्र ऋषी श्री वडवानल हनुमान देवता. वडवा

0: राज भय चोर भय पर मंत्र पर यंत्र पर तंत्र पर विद्याश्छेदय छेदय स्वमंत्र स्वयंत्र स्वतंत्र स्वविद्या अह प्रकटय प्रकटय सर्वारिष्टान् नाशय नाशय सर्वशत्रून् नाशय नाशय असाध्यम् साधय साधय हुम फट स्वाहा।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं सतीश आघरकर यांनी पठण केलेलं विभीषणकृत हनुमान वडवानल स्तोत्र। यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमी आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या थोड्याच वेळामध्ये सहक्षेपित करत आहोत।

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकली माधव साखरदंडे यांची भूपाळी. संगीतबद्ध केली होती चंद्रशेखर कामेरकर यांनी आणि स्वर होता आशा भोसले यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित संजीव अभ्यंकर यांच्या स्वरातली भक्तिरचना.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: आत्ताच आपण ऐकली प्रवीण दवणे यांची रचना, आरती अंकलीकर टिकेकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. श्रोतेहो प्रभात वंदन या कार्यक्रमात काही भक्तिगीतं आत्ताच आपण ऐकली. आता ऐकूया अनिल अवचट लिखित चिंतन.
1: आपण ज्या समाजात राहतो त्यात भोवती अनेक माणसं अनेक तऱ्हेचं जीवन जगत असतात आणि त्यांच्याकडे बघणं, विशेषतः ज्यांची परिस्थिती चांगली नाहीये, जे अतिशय हलाकीचं जीवन जगतात, हे मला असं वाटतं की आपल्याला एक आवश्यक असं काम आहे. आता लोक म्हणतील की आम्ही काय म्हणून समाजाकडे बघावं, आमचं काय संबंध, आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतोय, ती एक प्रकारची समाजाची सेवाच नाही का? तर ते खरंच आहे, कारण आजकाल प्रामाणिकपणे काम करणं ही सुद्धा समाजसेवा म्हणावी अशी वेळ आलेली आहे. पण ते सोडून देऊ. मला समाजाकडे लोकांनी का बघावं आणि इतरांची सुखदुःखांच्या मध्ये का सहभागी व्हावं याच्याविषयी मला असं वाटतं, कारण आपण समूहाने राहणारे प्राणी आहोत. जसा हत्ती समूहाने राहतो, जसा जशी हरणांचे कळप असतात, तसे आपण कळपाने राहणारे प्राणी आहोत. आणि हे आपल्या जेनेटिकली आपल्यापर्यंत आलेले ही एक संचित आहे, किंवा ती एक आपल्याला आवश्यक अशा तऱ्हेची गोष्ट आहे. ते तुम्ही सोडू शकत नाही. एकटा माणूस फार क्वचित राहिला असेल, पण ते अपवाद आहेत. मानव समूह आणलेले आहेत, त्यांची संस्कृती तयार झालेली आहे. आणि म्हणून मग ही जर समजा मानव समूहाने राहायचंय, तर त्या समूहाचं काय असलं पाहिजे, एक त्याचा एक पाया काय असला पाहिजे, कुठला समूह हा टिकाऊ स्वरूपाचा समूह होईल. मला असं वाटतं की जेव्हा माणसं एकमेकांची कदर करायला लागतील, जेव्हा माणसांना असं वाटायला लागेल की हा माझा समाज आहे, त्यावेळेला त्या समाज टिकून राहण्याची क्षमता होईल. पण आज आपण अशी बघतो की पराकोटीची विषमता आहे. तर ह्या प्रत्येकाला हा समाज आपला आहे असं वाटलं पाहिजे, आणि त्यामुळे समाजावर संकट आलं तर सगळ्यांनी एक झालं पाहिजे. आता आपण असं न करता उलट आपल्या प्राण्यांच्या मध्ये कधी अशी स्वजातीच्या प्राण्यांची हिंसा कधी त्यांनी केलेली नाही, दिसत नाही, किंवा गरजेपेक्षा जास्त भक्ष्य सुद्धा त्यांनी मारलेलं आपण बघत नाही. आणि जी शिकार असेल ती सगळ्यांमिळूनची शिकार असते. पण आपण माणसं अशी आहोत की जी भूक लागलेली नसताना सुद्धा

0: खातो। शरीर जेव्हा सांगतंय की अरे खाऊ नको हे बाधेल तरी आपण खातो। त्यामुळे माणसं या जनावरांच्या पासून फार वेगळ्या रस्त्याने गेली आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत। त्यामुळे हा संबंध एक माणसाची मधली विषमता आहे ही आपल्याला कशी दूर करता येईल? आता हे संबंध समाजाचं चक्र काय आपण बदलू शकणार आहोत का? आपण एक व्यक्ती आहोत, पण या व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो? तर आपल्या आसपासच्या माणसांची आपण दखल घेऊ शकतो, ते कसं जीवन जगतायत आणि त्यांचं जे जीवनामधले जर कष्टप्रद असेल, एखादा मुलगा आहे त्याला शिकायचंय परंतु फी नसल्यामुळे शिकू शकत नाही, त्याला फीसाठी पैसे देणं, आणि आजारी मुलांच्या औषधाला पैसे नाहीत, तर आपण त्यांना मदत करू शकतो। तर तऱ्हेची मदत आपण आसपासच्या लोकांना करू शकतो आणि हे जर केलं तर मला असं वाटतं की आपला समूह जास्त टिकाऊ होऊ शकेल। नाहीतर आता आपण बघतो की आपल्याकडे श्रीमंती वाढतीये आणि इकडे गरिबी वाढतीये आणि त्याच्यातनं ताणतणाव निर्माण होत आहेत। असा समाज कधी टिकू शकेल का की ज्याच्यामध्ये एवढा प्रचंड ताण निर्माण झालाय म्हणून आता गुन्हेगारीकडे लोक वळत आहेत, कारण बेकारी आहे प्रचंड, जातीय दंगली ज्या वाढत आहेत त्या सुद्धा त्याला हे मुख्य कारण ही बेकार तरुण आजचे जे ज्यांच्या हाताला काही काम नाही हे असू शकेल। तर किडनॅपिंगच्या केसेस किती वाढलेल्या आहेत, पूर्वी ज्या तुरळक होत्या त्या जवळपास रोजच्या आपल्या वर्तमानपत्रात किडनॅपिंगची केस दिसायला लागली। तर म्हणून हे ताण आपल्याला असह्य होईपर्यंत आपण थांबण्याची गरज नाही। आपण जर सगळ्यांनी आपल्या मनातला सद्भाव जागृत केला आणि दुसऱ्यांना मदत करण्याचं एक अल्पस असं आपण काम करायला सुरुवात केली तर कदाचित आपलं पाहून दुसऱ्याला ते करण्याची प्रेरणा मिळू शकेल। ज्ञानेश्वरांच्या त्या पसायदानामध्ये आहे ना की चला कल्पतरूंची आरव, म्हणजे असे कल्पतरूंचे राई बनो अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली। तर ते जर झालं तर माणसं सुखासमाधानाने नांदतील।
1: श्रोते हो, अनिल अवचट लिखित चिंतन आत्ताचं आपण ऐकलं आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत।

मध्यम लहर 378 अंश 7-8 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजलेत. ऐकूया आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात शेळीपालनातील व्यवस्थापनाचं महत्व याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमिन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. 6:50 परिसर या कार्यक्रमात बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी डॉक्टर पल्लवी भोसले यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आरोग्य धनसंपदा आणि परिसर या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. आम्ही मुंबई केंद्रावरून हे कार्यक्रम सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 भावधारा. 8:40 मिश्र संगीताचा कार्यक्रम. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाची निर्मिती आहे मुंबई केंद्राची. यामध्ये आपण आनंद घेऊ शकाल सदानंद डबीर यांच्या गीताचा. 9:40 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. यामध्ये एड्स व्हॅक्सिन माहिती आणि सजगता याविषयी डॉक्टर पियुष चौधरी यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांची दिलेली उत्तरं आणि माहिती. सूत्रसंचलन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांचा. सादर करते धीरज केदारी. 10:10 हिंदी सुगम गीतांचा कार्यक्रम. 10:25 आपण ऐकू शकाल काही स्थानिक निवेदनं. 10:30 तसंच 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल देवश्री नवघरे यांनी गायलेला राग जौनपुरी. 11:30 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 12:00 महिला श्रोतांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये उर्मी सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान. लेखन निवेदन विद्यागौरी ताम्हणकर. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

दुपारी 12:45 आकाशवाणी @90 या संकल्पनेवर आधारित मालिका निरंतर स्वरलहरी, विषय कृषी आणि आकाशवाणी. निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव यांचं, निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं, सादरकर्ते योगराज बच्चे, निर्मिती बीड केंद्राची. आम्ही हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:00 पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत दुपारी 1:45 आणि दुपारी 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 4:58. संध्याकाळी 5:00 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, यामध्ये स्टे ट्यून्ड या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध दिवंगत पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ अर्थात KK यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला KK. लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी, सादरकर्ते आहेत धीरज किदारे. संध्याकाळी 6:30 संस्कृतवाणी या कार्यक्रमात डॉक्टर सरोजा भाटे यांचं भाषण, भाषणाचं शीर्षक आहे स्मरण तर्कतीर्थांचं. त्यानंतर ऋग्वेदातील शांतीमंत्र वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आहे वंशिका पवार यांचं, सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तसंच संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम देखील आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 शेतकरी शोधांसाठी माझं घर माझं शेत, यामध्ये आम्ही शेतकरी या शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रमात प्रगतशील महिला शेतकरी उज्ज्वला नवनाथ मगर यांची गौरव शिंपे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर बाजारभाव आपण ऐकू शकाल. रात्री 8:15 एक कलाकार, आज हा कार्यक्रम सिने अभिनेते परेश रावल यांच्यावर केंद्रित असेल. रात्री 9:15 स्पॉटलाईट, तसंच 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका युवा भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये स्मिता मुकाशी यांचं खयाल गायन आपण ऐकू शकाल. हे तीनही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, या अखेरीज विविध बातमीपत्र त्यांच्या नियमित वेळेनुसार आम्ही प्रसारित अथवा सहक्षेपित करू. तर ही होती आज दिवसभरात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 30 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1942 साली या दिवशी दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडच्या 1000 विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्ब हल्ला केला.
2: Only perfect staff work could have achieved the devastating success of this raid. For something like an hour and a half, bombs were dropping at the rate of about 20 tons a minute. Just work that out. Maybe the Hun is less proud now of the Luftwaffe's savage attacks on Warsaw, Rotterdam, Belgrade and elsewhere.
1: 1987 साली या दिवशी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. 1993 पु ल देशपांडे यांना त्रिदल संस्थेच्या वतीनं पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. 30 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत 1894 इतिहासकार डॉ पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म. 30 मे 1916 या दिवशी चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म झाला. 1949 इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलिस यांचा जन्म. अभिनेता परेश रावळ यांचा जन्म 1950 साली या दिवशी झाला.
3: अरे भाई, 1280 रुपये के ट्रांझिस्टर के लिए मैं इन्व्हेस्टिगेशन करू, सबूत इकट्ठे करू, उसको अदालत में लेके जाऊं, मजिस्ट्रेट के सामने खड़ा करू, कशाला कान के नीचे दो थप्पड़ मारने का, केस फिनिश.
1: खलनायकी आणि चरित्रभूमिकांमधून अनेक वर्ष रुपेरी पडदा गाजवल्यानंतर 2014 साली परेश रावल यांनी लोकसभा सदस्य म्हणून राजकीय जीवनात पदार्पण केलं आहे. आज स्मृतीदिन असणारी व्यक्तिमत्व ही आहेत. 30 मे 1431 या दिवशी फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या

0: जोनॉब आर्कला चेटकीन ठरवून जाळण्यात आलं. 100 वर्षांचं युद्ध म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कालखंडातलं इंग्रजांचं फ्रान्सवरचं वर्चस्व उलथून टाकण्यात तिचा महत्वाचा वाटा होता. मृत्यूसमयी तिचं वय अवघं 19 वर्ष इतकं होतं. तिच्या मृत्यूनंतर काही शतकांनी तिला संतपद बहाल केलं गेलं. 1778 फ्रेंच तत्वज्ञ आणि लेखक वॉल्टेअर यांचं निधन. आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचं निधन 1912 साली या दिवशी झालं. प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचं निधन 1950 साली या तारखेला झालं. 1955 भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचं निधन. चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचं निधन 30 मे 1968 या दिवशी झालं. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी असलेले सावळाराम हळदणकर जलरंग आणि तैलरंग या दोन्ही प्रकारात निपुण होते. ग्लो ऑफ होप किंवा वुमन विथ द लॅम्प हे त्यांचं प्रसिद्ध चित्र म्हैसूरच्या राजवाड्यात आहे. 1981 साली या दिवशी बांगलादेशचे 7वे राष्ट्राध्यक्ष जिया उर रहमान यांची हत्या झाली. 1989 शीख संतकवी दर्शन सिंहजी महाराज यांचं निधन.
1: श्रोते, आताच आपण ऐकले दिनविशेष. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. ऐकूया कृषी वाणी या सदरात शेळीपालनातील व्यवस्थापनाचं महत्व याविषयीची माहिती.
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेळीपालन व्यवसायामध्ये पुरेसं तांत्रिक ज्ञान नसल्यानं व्यवसाय पूर्णपणे यशस्वी होत नाही. शेळ्यांना आपली शारीरिक वाढ आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा मुख्यत्वे करून लसूण, घास, बरसीम अशा प्रकारच्या प्रथिनयुक्त चाऱ्यापासून मिळतं. शेळ्यांसाठी गोठ्याचं बांधकाम हे कोरड्या जागेवर केलेलं असावं, तसंच गोठा हा थोडा उंच अशा जागेवर बांधलेला असावा. गोठ्याच्या सभोवती पाणथळ किंवा दलदल असू नये. ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे अशा भागामध्ये गोठा हा थोड्या उंचीवर बांधलेला असावा. गोठा हा 10 फूट उंचीचा असावा, जेणेकरून हवा चांगल्या प्रकारे खेळती राहील. नराला बांधण्याची स्वतंत्र व्यवस्था असावी. उन्हाळ्यात गोठ्या चांगल्या प्रकारे सावली राहील अशी व्यवस्था करावी. पिण्यासाठी स्वच्छ, ताजं आणि थंड पाणी भरपूर प्रमाणात मिळेल याची व्यवस्था असावी. गोठ्यात जास्त प्रमाणात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेळ्यांचं खाद्य व्यवस्थापन ठेवताना शेळ्यांना झाडं, झुडपांचा पाला खाणं आवडतं. त्यामुळे आपल्या प्रक्षेत्रावर प्रामुख्याने सुबा, बुळबोर या झाडांची लागवड करावी किंवा झुडपं ज्या भागात आहे त्या भागामध्ये शेळ्यांना चरण्यासाठी सोडावं. आपल्या प्रक्षेत्रावर चारा पिकांची लागवड करावी. शेळ्यांना हिरव्या चाऱ्यासोबतच कोरडा चारा द्यावा. शेळ्यांना आपली शारीरिक वाढ आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा मुख्यत्वे करून लसूण, घास, बरसीम अशा प्रकारच्या प्रथिनयुक्त चाऱ्यापासून मिळते. एकूण गरजेपैकी 2/3 गरज ही लसूण, घास, बरसीम या चाऱ्यापासून भागवली जाते. चारा देताना अर्धा भाग लसूण, घास किंवा बरसीम द्यावा. उर्वरित अर्ध्या भागात गवत, झाडांची पानं, झुडपं आणि कोरडा चारा याचा समावेश करावा. उच्च दर्जाचा हिरवा चारा हा उन्हाळ्यामध्ये उपलब्ध नसतो. अशा वेळेस शेळ्यांना खाण्यासाठी ढेप अर्थात पेंडी उपलब्ध करून द्याव्यात. करडांना सुरुवातीच्या 5 दिवसांपर्यंत चीक द्यावा. चिकामुळे करडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे विकसित होते, तसंच त्यांचं पोट देखील साफ होतं. 5 दिवसानंतर थोडं दूध द्यावं आणि नंतर इतर खाद्य

देणं सुद्धा सुरू करावं. करडांना वयाच्या 15 दिवसांनंतर पुरेशा प्रमाणामध्ये प्रथिनयुक्त चारा म्हणजेच लसूण, घास, बरसीम, गजराज हे गवत द्यावं. करडांच्या चांगल्या वाढीसाठी हे आवश्यक आहे. करडांच्या खाद्यामध्ये थोडंसं मीठ द्यावं, यामुळे करडांमध्ये खनिज द्रव्याची कमतरता जाणवणार नाही. करडांना भरपूर प्रमाणामध्ये पिण्यासाठी पाणी आवश्यक द्यावं. बोकडांना आणि शेळ्यांना रेतनाच्या काळामध्ये ढेप देणं आवश्यक आहे. या काळात जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेचा वापर होतो. आता जाणून घेऊयात रोगप्रतिबंधक व्यवस्थापन याविषयी. कळपातील शेळ्या, बोकड आणि करडांवर व्यवस्थित लक्ष द्यावं. आजाराची लक्षणं यामध्ये खाणं कमी करणं, ताप येणं, नाकातून किंवा तोंडातून द्रव पदार्थ येणं किंवा काही अनपेक्षित बदल झाल्यावर ते बदल लक्षात घेणं, ही लक्षणं दिसून आल्यास त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार हे करून घ्यावेत. वेळोवेळी रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावं.

0: तोंडातून द्रव पदार्थ येणं किंवा काही अनपेक्षित बदल झाल्यावर ते बदल लक्षात घेणं ही लक्षणं दिसून आल्यास त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार हे करून घ्यावेत. वेळोवेळी रोगप्रतिबंधक लसीकरण करून घ्यावं. शेळ्यांना संसर्गजन्य आजाराची बाधा झाली असेल असं लक्षात येताच कळपातून वेगळं करावं. अशा शेळ्यांची खाण्यापिण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी. तात्काळ उपचार सुरू करावेत. शेळ्यांना वेळोवेळी जंतनाशकाची मात्रा द्यावी. शेळ्यांमध्ये विशेषतः करडांमध्ये जंताची समस्या जास्त प्रमाणात दिसते. शेळ्यांच्या लेंड्यांची तपासणी करून घ्यावी. योग्य औषधोपचार करावा. जंतनाशक देताना एकाच प्रकारची औषधं वारंवार देऊ नये. शेळ्यांना स्वच्छ चांगलं खाद्य आणि पाणी द्यावं. यामुळे शेळ्या निरोगी राहतात. निरोगी शेळ्यांना आजार होण्याची शक्यता कमी असते. शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊयात गाभण काळातील व्यवस्थापन याविषयी. गाभण काळात शेळ्यांकडे विशेष लक्ष द्यावं. नेहमीपेक्षा शेळ्यांना जास्त आहार द्यावा, कारण यामुळे गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे होते. शेळ्यांवर ताणतणाव येणार नाही याची काळजी घ्यावी. गाभण शेळ्या शक्यतो बाहेर चरण्यास सोडून येत. विण्यास आलेल्या शेळ्यांना स्वतंत्र गोठ्यामध्ये बांधावं. गोठा हा निर्जंतुक केलेला असावा. या शेळ्यांकडे विशेष लक्ष द्यावं, कारण प्रसूती केव्हाही होऊ शकते. शेळी विताना जर गरज असेल तर मदत करावी. शेळी अडवली तर तात्काळ पशुवैद्यकास बोलावणं करावं. व्याल्यानंतर शेळीला गुळाचं पाणी आणि ढेप द्यावी.
1: कृषीवाणी या सदरात आपण ऐकली शेळी पालनातील व्यवस्थापनाचं महत्व याविषयीची माहिती. यानंतर 6:45 आरोग्यमंत्र्यांनी संपदा, 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणं सुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं.

0: करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं. त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. श्रोते हो, तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत, त्या अशा आहेत: शरीरात पुरेसे पाणी ठेवा, तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा, रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. या काही सूचना होत्या. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉ पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाइम्स तयार होतात, तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात, ज्यामुळे पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळे घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही, तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाइम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.

0: सेंद्रीय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लीनर्सप्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळे ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळे पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळे कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रुपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लीनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा एलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉ पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, सकाळचे 6:55
2: इयम आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः नूतनस्य क्वाड्रिपार्टाइड सिक्योरिटी ग्रिड इत्यस्य प्रवर्तनेन सीमप्रबन्धने प्रमुखस्य परिवर्तनस्य घोषणाम् अकरोत्. सः अवदत् यत् अस्माकं सीमायाः रक्षणम्, अवैधप्रवासस्य निर्मूलनं च राष्ट्रस्य जनसांख्यिक्याः रक्षणाय महत्वपूर्णमस्ति. सः ह्यः गुजरातस्य भुजनगरे भारत पाकिस्तान सीमायां सामरिकदृष्ट्या महत्वपूर्णानां G7 तथा G13 बॉर्डर आउटपोस्ट इत्येतेषाम् उद्घाटनानन्तरं सैनिकान्, जनसमूहं च सम्बोधयन् आसीत्.
3: BSF की सीमा सुरक्षा के कंसेप्ट को पूर्णतया बदलने का निर्णय किया है. एक चतुष्कोणीय कंसेप्ट के साथ एक सुरक्षा ग्रिड हम आने वाले दिनों में बनाएंगे और बॉर्डर सुरक्षा की जगह टेरिटोरियल सुरक्षा का एक नया कंसेप्ट भी लॉन्च करेंगे और BSF के जवानों की तो प्रमुख जिम्मेदारी ही रहे. ये मिलाकर समग्र बॉर्डर बांग्लादेश और पाकिस्तान एक सुरक्षा ग्रिड मजबूत बनाने का काम हम स्मार्ट बॉर्डर सुरक्षा के प्रोजेक्ट के तहत हम ले रहे हैं.
2: म्यांमार देशस्य राष्ट्रपतिः यू मिन आंग लाइंग इत्येषः अद्य प्रातः पञ्चदिवसीय भारत यात्रायां बिहारस्य गयानगरं सम्प्राप्स्यति. तेन सह नैके मन्त्रिमण्डलस्य मन्त्रिणः, वरिष्ठाधिकारिणः, व्यापारनेतारः, उच्चस्तरीय प्रतिनिधिदलं च भविष्यति. राष्ट्रपतिः यू मिन आंग लाइंग वर्यस्य एषा प्रथमा भारतयात्रा भविष्यति. अद्य अपराह्णे राष्ट्रपतिः यू मिन आंग लाइंग इत्येषः नवदिल्ल्यां प्राप्स्यति. सः सायंकाले विदेशमन्त्रिणा डॉ एस जयशंकरेण सह मेलनं करिष्यति. श्वः म्यांमार देशस्य राष्ट्रपतिः म्यांमार भारत व्यापार मञ्चे भागं ग्रहीष्यति इत्यपेक्षास्ति. सोमवासरे राष्ट्रपतिः यू मिन आंग लाइंग वर्यः प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना सह द्वयोः देशयोः मध्ये ऐतिहासिकं सम्बन्धं सुदृढं कर्तुं चर्चां करिष्यति. सर्वकारः अवदत् यत् देशे पेट्रोल, डीजल, एलपीजी इत्येतेषां पर्याप्तः भण्डारः अस्ति. सर्वे शोधनागाराणि इष्टतमस्तरे एव प्रचलन्ति. नवदिल्ल्याम् अन्तर्मन्त्रालयीय मन्त्रिमण्डलस्य विवरणं सम्बोधयन्ति पेट्रोलियम मन्त्रालयस्य संयुक्त सचिवा सुजाता शर्मा इत्येषा अवदत् यत् प्राकृतिक गैस इत्यस्य उत्पादनं सर्वकालिकोच्चतमस्तरे अस्ति, यत् प्रतिदिनं

0: उत्पादनम् एलपीजी इत्यस्य द्विनवति सहस्र टन परिमितम् अस्ति। श्रीमती शर्मा सूचितवती यत् कस्यामपि एलपीजी वितरण संस्थायां शुष्कतायाः सूचना न प्राप्ता। केन्द्रीय शिक्षा मन्त्रिणा धर्मेन्द्र प्रधानेन समग्र शिक्षाभियानस्य अन्तर्गतं निधिप्रसारणस्य तस्य उपयोगस्य च विषये विस्तृत समीक्षा सभायाः अध्यक्षता कृता। यस्याः लक्ष्यं समग्र शिक्षा 3.0 अधिकं दक्षं पारदर्शकं तथा परिणाम अभिमुखीकरणम् आसीत्। सामाजिकान्तर्जालीये पटले श्रीप्रधानः अवदत् यत् समग्र शिक्षाभियानं पीएम पोषणम् उल्लासः पीएम श्री इत्यादीनां प्रमुखयोजनानां एकीकृत पद्धत्याः प्रसारणम् अस्मिन्नेव वर्षे आरभ्यते। सः अवदत् यत् एतेन विद्यालयीय शिक्षाव्यवस्थायां बृहत्तरः समन्वयः प्रभावश्च सुनिश्चितः भविष्यति। केन्द्रीय कृषि मन्त्री शिवराज सिंह चौहानः अवदत् यत् कृषकाणां कृते बीजानाम् उपलब्धता सुनिश्चेतुं चतुस्सप्ततिसहस्राधिकैकलक्ष क्विंटल परिमितस्य राष्ट्रिय बीज संरक्षणस्य स्थापना कृतास्ति। सः ह्यः नवदिल्ल्याम् अस्य वर्षस्य खरीफ अभियानस्य कृते कृषि विषयकस्य राष्ट्रिय सम्मेलनस्य द्वितीय दिने प्रसारमाध्यमान् सम्बोधयनासीत्। आईपीएल क्रिकेट क्रीडायां गतसायं महाराजा यादविन्द्र सिंह अन्तर्राष्ट्रिय क्रिकेट क्रीडांगणे न्यू चण्डीगढ़ नगरे महत्वपूर्णे क्वालिफायर द्वितीय स्पर्धायां गुजरात टाइटन्स दलेन राजस्थान रॉयल्स दलं 7-2 पराजितम्। अधुना गुजरात टाइटन्स दलं श्वः रविवासरे अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे निर्णायक स्पर्धायां रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलेन सह स्पर्धिष्यति। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। श्रोते हो सकाळचे ठीक 7 वाजले आहेत। ऐकूया आजचा विचार। फ्रान्समधील प्रबोधनकालीन विचारवंत लेखक आणि तत्वज्ञ फ्रान्स्वा मारी आवे अर्थात वोल्टेर यांचा आज स्मृतिदिन। त्यांनी स्वातंत्र्य विवेकवाद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा त्यांच्या लेखनातून पुरस्कार केला। त्यानिमित्त ऐकूया त्यांचा विचार। एखाद्या व्यक्तीचं मूल्य ती व्यक्ती कोणती उत्तरे देते यावरून नव्हे तर कोणते प्रश्न विचारते यावरून ठरतं।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी।
6: अहो सावंत सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
7: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
6: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
7: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
6: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
7: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
6: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड फिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
8: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
9: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
10: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
1: श्रोतेहो फ्रान्समधील प्रबोधनकालीन विचारवंत लेखक आणि तत्वज्ञ फ्रान्स्वा मारी आवे अर्थात वोल्टेर यांचा आज स्मृतिदिन। त्यांनी स्वातंत्र्य विवेकवाद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा त्यांच्या लेखनातून पुरस्कार केला होता। त्यानिमित्त ऐकूया त्यांचा विचार पुन्हा एकदा। एखाद्या व्यक्तीचं मूल्य ती व्यक्ती कोणती उत्तरे देते यावरून नव्हे तर कोणते

0: प्रश्न विचारते यावरून ठरतं. आत्ताच आपण ऐकला आजचा विचार आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनः प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
2: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर.
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
4: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी

0: बारा वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
1: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: आता गवाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
2: पाणी उकळून शांत प्याव.
1: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज तो शिकवतोय ना.
1: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
0: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
7: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
6: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एआयचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब

0: ठाकरे पक्ष 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपरफुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीयपंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
1: या तृतीयपंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीयपंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहेत आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठं तरी हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
0: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दला

च्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आपण एखादा आहात आकाशवाणीचा पुणे केंद्र, मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वदूर। आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात, त्यापूर्वी काही संदेश।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
3: श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतोय की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाच्या सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूयात आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोकेमान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोकेमान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉ हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरड्या आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकन तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकानट अरेकानट सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस इट कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड नेक मध्ये खूप पार्ट

0: असतात. एक ओल्ड कॅव्हिटी तुम्ही बुक सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वरयंत्र, करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅव्हिक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेकचा प्रकार येतो.
1: अच्छा.
0: आणि त्यामध्ये ओल्ड कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
0: नाही, हेड अँड नेकचा असा वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट्स असतात, सांगितलं, वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफएस स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक, त्यामुळे त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
0: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की अलर्ट नाही झाला त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचंय, काम करायचंय. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलेंट्स लागतात. स्टिम्युलेंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसने आपण कमी करू शकतो. आणि जसं मी सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
0: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया, 3 रुपया, 5 रुपयामध्ये तुम्हाला तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
0: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो, त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो आणि त्यात जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पूर्ण फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय म्हणून तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत.
1: बरोबर.
0: तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅनवर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्टर्ब होणार.
1: अगदी बरोबर आहे. डॉक्टर, तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
0: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्ल्यावर, तोंड पूर्णपणे खूप उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना 4 फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे, त्याला आपण 4 फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं 2 फिंगर किंवा 1 फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तो बिलकुल ओपन नाही होतो. असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघता येत नाही. असं तर ही जी प्रकार असते आणि ही तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया, ही व्यसनं करायला लागल्यापासून साधारण त्याला किती म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेचच होत असेल किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जी असते, सांगितलं, खैनी आणि कच्च्या तंबाखू असते त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्यावर नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे, त्यांनी 10-15 वर्ष आधी आणि सुरुवात केली होती. म्हणजे गुटखा जो प्रकार आहे जो 5-7 वर्षांमध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होतं कॅन्सर आदरण्याचा

0: कमी झालेला आहे.
1: अच्छा, काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटका स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट पण आलेला आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे. हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलंय यामध्ये कॅन्सर आहे, त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे, पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर जाणं होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा. 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार. त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाहीये ना. 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वलायकम, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंग मध्ये खूप प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवलं तंबाखूमुळे त्यामुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणारच.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्सवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते, आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी टाटाला किंवा असं होतो ना, तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर झालेला आहे, ठीक आहे, तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं, सगळीकडे असं स्ट्रेन्सर आहेत, तंबाखू खात नाही तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू खात नाही, पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाहीये की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हिल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हिल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाहीये की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना. खूप लोकांना माहीत नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते, त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांनी कॅन्सर, दात साफ होतो, दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर, आणि या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात, तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हिटेड खैनी.
1: अच्छा,
0: बिकॉज हिटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगलं काय वाटतो, कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅकोमध्ये ते अब्झॉर्प्शन कॅपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
1: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे
0: चुना जर आपण आत लावला ना तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा,
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा,
0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनानी ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सिपिंग होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी या डीटीएच उपग्रहवाहिनीवरून.
1: मध्यम लहर 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
5: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
6: आरबीआय सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
9: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
8: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
9: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
8: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
9: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
8: व्हिजिट देशपांडे AI हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत, संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली वारा कांत यांनी शब्दबद्ध केलेली, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली रचना. स्वर होता सुधीर फडके यांचा.
1: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 5 सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून 12:30 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंत निनावे यांचं गीत, संगीतबद्ध केलंय दशरथ पुजारी यांनी आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

श्रोते हो, आरती प्रभू यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं महेंद्र कपूर यांच्या स्वरात. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: India writes that as a tentative US-Iran deal awaits Trump's signature, the global economy is hoping for a break. But geopolitics as well as politics in Trump camp and among Iran hardliners means conflict can restart after a few months. And finally, demand for gold turning cold on steep duty hike. Under that headline, the Economic Times says that gold sales have fallen 70% on muted customer sentiment, already hurt by surge in fuel and food prices. And with that, it's back to you, Naresh.
1: Thank you, Tanvi. And now before we end the bulletin, the headlines once again. Center asked oil marketing companies to build 30 days LPG reserves as West Asia conflict persists. National Family Health Survey shows major gains in maternal and child health. Institutional deliveries rise to 90.6%. Myanmar President Min Aung Hlaing to arrive in India this morning on a 5-day visit. IMD forecasts heavy rainfall and thunderstorms across several states in the country today. Indian athletes shine at Asian Under-20 Athletics Championships in Hong Kong, clinch 7 medals, including 4 gold on day 2. And in IPL cricket, Gujarat Titans beat Rajasthan Royals by 7 wickets to set up title clash with Royal Challengers Bengaluru. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारू दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात बीएसएफला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या 2 नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शाह यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ॲप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या

जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅन्डेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 207 काल 123 सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही.
या प्रकरणी

0: पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वदूर. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज 30 मे. आजच्या दिवशी 1987 साली गोव्याचं केंद्रशासित प्रदेशातून पूर्ण राज्यात रुपांतर होऊन गोवा हे भारताचं 25वं राज्य तयार झालं. त्यानिमित्त आज गोवा राज्य स्थापना दिन साजरा केला जातो. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बाभ बोरकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: पुलिस
4: मिस सीमा.
3: हाँ बोलते.
4: लगेज पुलिस स्टेशन लाया. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
3: पण का मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
3: डिजिटल अरेस्ट.
4: 1,00,000 द्या वाचाल.
3: इतके पैसे.
4: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
3: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
4: अरे
3: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
5: हॅलो मम्मा.
3: हाय
6: RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: श्रोते हो, या व्यावसायिक विरामाआधी आपण जे गीत ऐकलं ते गीत होतं बुधाजी कोळी यांचं, संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

देव दिनाघरी धावला या नाटकातलं पद आत्ताच आपण ऐकलं. पदरचना होती बाळ कोल्हटकर यांची, संगीत होतं वसंत देसाई यांचं आणि स्वर होता पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचा. श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळ्यात सकाळचे ठीक 9 वाजतात. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोहित्यांची मंजुळा या चित्रपटासाठी आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातल्या या गीताची रचना आहे जगदीश खेबुडकर यांची.

नमस्कार बरका, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रोज रेडिओ

0: तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
2: ऐका ऐका ऐका गाँव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुवासिनी या चित्रपटासाठी गदी माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा आणि संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास, आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी, आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 5 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुखाची सावली या चित्रपटासाठी ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत दिलंय दत्ता डावजेकर यांनी आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.
2: एक होता चिमणा, एक होती चिमणी,

नम्रता म्हणाला, तुला

स्वतःची कसली गमळकत

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाही तर घरी येऊ हा।
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।

0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा,
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।
4: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. गुपचूप गुपचूप या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं अनिल अरुणी यांनी.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या, वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला.
4: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटासाठी अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. संगीतबद्ध केलंय राम कदम यांनी आणि शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे.
7: चंद्रवाणी फुललाग एक लाज रन साज

0: कसा मिळावा पुन्हा साचणी मोकाच लाग
1: लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला ग
0: नको राणी नको लाजू लाज

0: तुझा कशाचा धोका झुलला ग
1: नाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग
0: नको राणी नको लाजू लाज मधी नको भिजू नको राणी नको लाजू।

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे। माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे। श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे। याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका। आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात। लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।
2: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया वैशाख वणवा या चित्रपटासाठी ग. दि. माडगुळकर यांनी शब्दबद्ध केलेलं गीत पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या स्वरात। या गीताला संगीत दिले दत्ता डावजेकर यांनी।

0: कितरे गोमु माहेर ला जाते
1: ओशे
0: गोमु माहेर ला जाते हो नखवा गोमु माहेर ला जाते हो नखवा तिचा घोवाला कोकण दाखवा हो तिचा घोवाला कोकण।

0: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी.
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा.
1: होतीच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गोमू माहेरला जाते.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आम्ही मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:30 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात ऐकूया स्वरांजली, हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोतेहो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा, त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा, कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच ते तर त्याचे प्राक्तनच आहे। कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतय, तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे, वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही, तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले।
0: चांदण्याचे एक गाणे,

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। स्तब्धते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली गूज काही बोलले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। कोण होते जे मला बिलगुण गेले, कोण होते जे मला बिलगुण गेले, एकटा नाही सहे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले।

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोतेहो स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे। सात संगत तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांडकर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती।
1: श्रोतेहो आताच आपण ऐकला सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। सकाळचे 9:43 झाली आहेत। प्रसारित करत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम। यामध्ये एड्स व्हॅक्सिन माहिती आणि सजगता याविषयी डॉक्टर पियुष चौधरी यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांची दिलेली उत्तरं आणि माहिती आपण जाणून घेणार आहोत। सूत्रसंचलन आणि निर्मिती सहाय्य आहे आरती पटवर्धन यांचं। सादरकर्ते आहेत धीरज केदारी।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक काळ असा होता की जेव्हा HIV हे नाव ऐकताच समाजामध्ये भीती, संभ्रम आणि अनेक गैरसमज पसरायचे, पण विज्ञान, वैद्यकीय संशोधन आणि जनजागृतीमुळे आज परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली. HIV वॅक्सिन, संशोधन, आधुनिक उपचार पद्धती याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर पियुष चौधरी. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.

0: डॉक्टर सुरुवातीला आम्हाला तुमच्याविषयी सांगा.
1: तर श्रोतेओ, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी. मी पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल आणि माझ्या स्वतःचे फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजेस या तीन ठिकाणी कार्यरत आहे. गेले 10 वर्ष झाले. त्यापूर्वी मी मेडिसिन क्षेत्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर संसर्गजन्य रोग आणि HIV यामध्ये फेलोशिप्स करून सुपर स्पेशलायझेशन केलंय. तर संसर्गजन्य रोग तज्ज्ञ म्हणजे इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट आणि HIV स्पेशलिस्ट हे बेसिकली MD किंवा DNB मेडिसिन नंतर केलेलं

0: आपल्या सर्वांमध्ये एच आय व्हीबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि एच आय व्हीबद्दलची भीती कुठेतरी कमी होईल.
1: नक्कीच डॉक्टर, आजचा आपला विषय जो आहे एच आय व्ही वॅक्सिनेशन, म्हणजेच त्या लसीविषयी जी जागरूकता आपल्याला पसरवायची आहे किंवा एच आय व्ही या आजाराविषयी सुद्धा आपल्याला जागरूकता अजूनही पसरवणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला एच आय व्ही किंवा एड्स याची लक्षणं काय असतात हे आम्हाला सांगा.
0: तर इथे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की एच आय व्हीचा संसर्ग एखाद्या व्यक्तीला झाल्यानंतर अनेक महिने किंवा काही व्यक्तीत अनेक वर्ष कुठलीही लक्षणं नाहीत हे अगदी शक्य आहे. म्हणजे हा विषाणू शरीरात संसर्ग केल्यानंतर शरीरात संक्रमण होऊन वाढून आपल्या प्रतिकार शक्तीला एका ठराविक मर्यादे पलीकडे जेव्हा कमकुवत करतो त्यानंतर इतर इन्फेक्शन्सची रिस्क वाढल्याने किंवा या विषाणू विरुद्ध जी शरीरामध्ये रिएक्शन होते एक प्रकारे आपल्या प्रतिकार शक्तीचे आणि या विषाणूतलं जे द्वंद्व असतं त्यामुळे जे इन्फ्लमेशन शरीरात बनतं त्या संबंधितली लक्षणं अनेक महिने किंवा वर्षांनंतर त्या व्यक्तीत दिसतात. मग तशा वेळी ताप येणं, वजन कमी होणं, भूक न लागणं ही कॉमन लक्षणं असतात. त्या व्यतिरिक्त काही जणांना बाहेरनं वेगवेगळी इन्फेक्शन झाल्या कारणाने खूप दिवसाचा खोकला येणं, वारंवार डायरिया होणं, वारंवार डोकं दुखणं अशी इतर इन्फेक्शनची लक्षणं त्या रुग्णांमध्ये आढळून येतात.
1: एक कॉल येतो, घेऊया. हॅलो.
2: हॅलो,
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतोय?
2: मी अनिल वालेराव पुण्याहून बोलतोय.
1: बोला.
2: मला उत्सुकता अशी आहे की एड्स हा जो वेगळा विषय आहे परंतु त्याची जी डोस निघत आहे ती फार चांगली गोष्ट आहे, परंतु ती म्हणजे मुला मुलींना पौगंडा अवस्थेत देणार आहेत का लहानपणी ट्रिपल डोस अशा स्वरूपात देणार आहेत? म्हणजे
1: आपण डॉक्टरांना विचारूया. डॉक्टर काय सांगाल?
0: बरं, नमस्कार. मी तुमचा प्रश्न ऐकला पण सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही एच आय व्ही ह्या आजाराकरता किंवा इन्फेक्शन करता कुठली लस उपलब्ध नाहीये. ठीक आहे, या लसीच्या संशोधनासाठी भरपूर कार्य जगभरामध्ये चाललंय, ज्यातला बराचसा सहभाग भारताचा देखील आहे, पण अजूनपर्यंत शास्त्रज्ञांना एच आय व्ही वर लस किंवा जसं तुम्ही म्हणलात की ट्रिपल सारखा डोस किंवा पौगंडावस्था पूर्वी देण्याचा, लहानपणी देण्याचा, तसा कुठलाही डोस आतापर्यंत अप्रूव्ह झालेला नाहीये. बरेच वेगवेगळ्या पद्धतीने रिसर्च चाललाय ज्यामध्ये खूप जवळ आपण आलोय पण अजूनपर्यंत पूर्ण यश त्यामध्ये आलेलं नाहीये. इतर जे मार्ग आहेत, प्रतिबंधात्मक इतर जे उपाय आहेत तेच फॉलो करणं

0: इफेक्टिव्ह अशी ट्रीटमेंट ARTच्या स्वरूपात उपलब्ध आहे, मग आपल्याला वॅक्सिनची किंवा लसीची गरज काय? तर जरीही इफेक्टिव्ह अशी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी, ज्याला आपण ART म्हणतो, अशी
1: बर
0: उपलब्ध असेल, तरी त्याचा प्रॉब्लेम असा आहे की ती एखाद्या व्यक्तीला ज्याला HIVचा संसर्ग झालाय त्या व्यक्तीला आयुष्यभर त्या गोळ्या घ्याव्या लागतात.
1: बर
0: दॅट इज वन. की ती अशी ठराविक कालावधीसाठी, जसं इतर इन्फेक्शन्स मध्ये असतं की
1: हो
0: अमुक इतके दिवस घेतल्यानंतर तो आजार पूर्णपणे बरा होतो,
1: बरोबर.
0: तर अनफॉर्च्युनेटली HIV साठी तशा प्रकारची उपचार पद्धती नाहीये
1: नाही
0: की जी थांबवता येऊ शकेल. दुसरं, हे विषाणू अतिशय चलाकपणे आपल्या प्रतिकार शक्तीचा भाग असलेल्या पेशींनाच अटॅक करतात, आणि त्या पेशींमध्ये कुठे ना कुठे सुप्तावस्थेमध्ये लपून राहण्याची त्यांची क्षमता असते. त्यामुळे औषधोपचार घेतल्यानंतरही ते विषाणू शरीरातनं पूर्णपणे नष्ट कधीही होत नाही. सो त्यामुळे नैसर्गिकरित्या आपल्याला HIV मुळात होण्यापासूनच टाळणं
1: हो
0: हे जास्त उत्तम आहे.
1: एक काळ असा होता की HIV किंवा एड्स हे नाव ऐकलं तरी लोक खूप घाबरायचे. आजकाल बरीचशी जागरूकता वाढलेली आहे, पण या आजाराविषयी आम्हाला अजून थोडंसं सांगा. एड्स विषयी सांगा, HIV या व्हायरस विषयी सांगा.
0: तर HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, हे बेसिकली या विषाणूचं नाव आहे, जो साधारणतः आपल्याला कळला 1980च्या दशकामध्ये. आणि एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, हा असतो HIV मुळे होणाऱ्या आजाराचा सगळ्यात ऍडव्हान्स असा टप्पा. तर जेव्हाही या विषाणूचा एखाद्या व्यक्तीला संसर्ग होतो, जो जनरली अनैतिक शारीरिक संबंधातनं, अनेक व्यक्तींसोबत शारीरिक संबंध आल्याने, अशा प्रकारे सगळ्यात जास्त कॉमनली होतो. त्या व्यतिरिक्त जर गर्भात बाळ असताना जर आईला हा इन्फेक्शन असेल आणि त्यांची ट्रीटमेंट योग्य ती नसेल, तर आईकडनं बाळाला होण्याची देखील एक शक्यता असते.
1: म्हणजे आईला हा आजार आहे हे कळलंच नाही तर बाळाला तो,
0: अगदी बरोबर, आणि त्यांचा इलाजच केलेला नसेल तर बाळाला तो व्हर्टिकली आपण म्हणतो पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन या प्रकारे होऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त ड्रग्स वगैरे सारख्या गोष्टींसाठी जेव्हा निडल्स सिरिंजेस शेअर होतात किंवा कुठल्याही इन्फेक्शन असलेल्या व्यक्तीच्या रक्ताशी डायरेक्टली संबंध येतो, अशा काही मार्गांमधून हा विषाणू आपल्याला संसर्ग करू शकतो. आता संसर्ग झाल्यानंतर आपली जी प्रतिकार शक्तीची एक संरक्षण यंत्रणा आपल्या शरीरात एक प्रकारे असते, त्यातल्या CD4 या एक पांढऱ्या पेशींचा प्रकार आहे, ज्या एक प्रकारे आपण म्हणू शकतो की आपल्या प्रतिकार शक्तीतला सेनापती असल्यासारखे आहेत, की ज्या इतर पेशींना एखाद्या इन्फेक्शन विरुद्ध फाईट करण्यासाठी ऍक्टिव्हेट करतात, अशा प्रकारच्या या पेशी असतात. आणि हा विषाणू जाऊन थेट या पेशींवर अटॅक करतो आणि त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती त्या विषाणूला योग्य प्रकारे लाईक फाईट करू शकत नाही. आणि कालांतराने प्रतिकार शक्ती कमकुवत पडल्याने वेगवेगळे बाहेरचे इन्फेक्शन, जे नॉर्मली प्रतिकार शक्ती नॉर्मल असताना होत नाहीत, ज्यांना आपण म्हणतो की अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन, असे इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या CD4 पेशी अतिशय कमी म्हणजे 200 खाली जातात, तेव्हा बरेच असे इन्फेक्शन त्या व्यक्तीला होऊ शकतात जे नॉर्मल इम्युनिटी असलेल्या व्यक्तींना होत नसतं, आणि त्या स्टेजला आपण म्हणतो एड्स. सो आजकालच्या काळात बोलायचं झालं तर HIVची अतिशय इफेक्टिव्ह अशी उपचार पद्धती उपलब्ध असल्या कारणाने बहुतांशी पेशंट्स ज्यांना HIVच्या विषाणूचा संसर्ग झालाय ते कधी एड्सच्या स्टेज पर्यंत पोहोचतच नाहीत. तर ही सगळ्यात एक पॉझिटिव्ह आणि चांगली अशी गोष्ट आहे. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणलात की 25-30 वर्षापूर्वी मेबी 90s मध्ये किंवा अर्ली 2000s मध्ये या आजाराबद्दल खूप जास्त भीती होती. ती यामुळे होती की त्यावर फारसे रिलायबल असे उपचार उपलब्ध नव्हते. जे काही थोड्या प्रमाणात गोळ्या होत्या त्यांचे साईड इफेक्ट्स बरेच असायचे, आणि त्यामुळे तशा रुग्णाने ती औषधी पूर्णपणे रेग्युलर न घेतल्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती रिकव्हर न झाल्याने त्यांना वेगवेगळे इन्फेक्शन होऊन जीवाला धोका उद्भवायचा. पण आता 2026 मध्ये जर बघितलं तर बहुतांशी HIVचा संसर्ग झालेले रुग्ण तुमच्या आमच्यासारखे अतिशय नॉर्मल असं आयुष्य जगू शकतात.
1: हे जे येऊ घातलेलं वॅक्सिन आहे कशी आपल्याला साथ देणार आहे?
0: तर यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे एक गोष्ट मला क्लिअर करावीशी वाटते की अजून तरी कुठलंही वॅक्सिन HIVच्या प्रतिबंधासाठी अप्रूव्ड नाहीये. पण गेल्या 30-35 वर्षात या वॅक्सिन वरचं संशोधन भरपूर पुढे आलंय. जसं 1990च्या दशकामध्ये सुरुवातीला HIVचे घटक असलेले काही GP120 वगैरे सारख्या अँटीजेन्सला डायरेक्ट अटॅक करणारे वॅक्सिन्स शास्त्रज्ञांनी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, आणि तो अनफॉर्च्युनेटली आपण म्हणू शकतो की तो प्रयत्न जवळजवळ पूर्णपणे असफल राहिला. कारण की हा विषाणू असं दिसायला फारसा लहानसा जीव असला तरी तो अतिशय चतुर असतो, आणि तो दर तासाला दर दिवसाला स्वतःला स्वतःमध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणत असतो.
1: अरे बापरे.
0: जसं आपण म्हणजे आता गेल्या 5-6 वर्षात कोविड वगैरे सारख्या इन्फेक्शनच्या बाबतीत आपण ऐकलं की त्या

0: विषाणूंमध्ये म्युटेशन्स होत असतात. सो साधारणतः एक कल्पना द्यायची झाल्यास फ्लू म्हणजे जे आपलं H1N1 किंवा स्वाईन फ्लू आपण जे म्हणतो किंवा कोविड अशा व्हायरसेसमध्ये जे वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जितके म्युटेशन होतात त्या प्रमाणातले म्युटेशन HIVच्या विषाणूमध्ये दर दिवसाला होत असतात.
1: अरे बापरे.
0: त्यामुळे आपण या विषाणू विरुद्ध इफेक्टिव्ह अशी लस बनवू शकलेलो नाही,
1: आतापर्यंत
0: बनवू शकलो नाहीये. पण त्यामध्ये 3 ते 4 पद्धतीने लस बनवण्याकडे बऱ्यापैकी वाटचाल गेल्या 10-15 वर्षात झाली आहे. एक म्हणजे जे ब्रॉड न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज हा एक प्रकार असतो, म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेत म्हणायचं तर एखाद्या जीवाणू किंवा विषाणू विरुद्ध आपल्या प्रतिकार शक्तीने तयार केलेल्या अँटीबॉडीज. जसं आपण कोविडमध्ये वगैरे परत आपण तिकडे जाऊ, कारण का हे सर्वसामान्याने ऐकलेलं आहे की अशा अँटीबॉडीज बनतात कुठल्या इन्फेक्शनला फाइट करण्यासाठी. तर साधारण 10 ते 20% HIV संक्रमित रुग्णांमध्ये अशा प्रकारच्या अँटीबॉडीज आढळून आल्यात की ज्या HIVच्या मल्टिपल व्हेरियंट्स विरुद्ध म्हणजे मल्टिपल म्युटेशन झालेल्या विषाणूंच्या सबटाईप्स विरुद्ध त्यांना कंट्रोल करण्यामध्ये सक्षम असतात. सो ती दिशा पकडून बीनॅप्स किंवा ब्रॉड न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज या आपल्याला वॅक्सिन करता म्हणून लस बनवण्याकरता लॅबमध्ये बनवता येतील का, या दिशेने शास्त्रज्ञांचं एक संशोधन चाललंय. दुसरं आपण बघितलं की कोविडच्या काळात mRNA प्रकारच्या लसी याची जगभरामध्ये खूप चर्चा होती, म्हणजे इनफॅक्ट अमेरिकेसारख्या देशामध्ये सगळ्यात महत्वाची लस जी कोविड विरुद्ध वापरली गेली ती mRNA तंत्रज्ञानाने बनलेली होती. तर या लसीत बेसिकली काय असतं की आपल्या जेनेटिक घटकांमध्ये जसे RDNA RNA असतात त्यातला mRNA वर ऍक्ट करून प्रत्यक्षरित्या HIV विरुद्ध अँटीबॉडीज बनवणाऱ्या पेशींनाच स्टिम्युलेट करणं, म्हणजे थेट mRNA ला हात घालून. म्हणजे ते mRNA बेसिकली काय असतं की एखाद्या प्रकारचं प्रोटीन किंवा अँटीबॉडी शरीरात बनवण्याची सूचना mRNA देत असतो.
1: अच्छा.
0: सो त्या लेवलला खूप प्रमाणात कोविडमध्ये यश आल्या कारणाने HIV मध्ये देखील आपण असं काहीतरी बनवून प्रोटेक्शन ठेवू शकतोय का, याकडे शास्त्रज्ञांचं काम चाललंय. आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे जे आपण सुरुवातीला बोललो की ब्रॉड न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज, तर त्या बनवणाऱ्या ज्या पेशी असतात म्हणजे आपल्या अँटीबॉडीजचा जो कारखाना आहे शरीरातला ते म्हणजे बी लिम्फोसाइट्स. जसं आपण मगाशी बघितलं की HIV मध्ये CD4 लिम्फोसाइट्स वरती विषाणू अटॅक करतात, तर या ज्या बी लिम्फोसाइट्स आहे हा अँटीबॉडीजचा एक प्रकारे आपल्या शरीरातला कारखाना असतो. तर या पेशींच्या लेवलला ऍक्ट करणारे वॅक्सिन्स शास्त्रज्ञ डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे. आता या तिन्ही प्रकारच्या टेक्निक्स किंवा इतरही बरेच जे प्रकार आहेत ज्यामध्ये प्रतिबंधात्मक लसी बनवण्याचा प्रयत्न चाललाय त्यामध्ये बहुतांशी जे संशोधन आहे ते अजूनही फेज 1 फेज 2 ट्रायल्सच्या लेवललाच आहे. आणि खऱ्या अर्थाने बोलायचं झालं तर जेव्हा हे सगळं संशोधन फेज 1 फेज 2 पार करून फेज 3 कडे येतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की वॅक्सिन सर्वसामान्यांना वापरण्यासाठी आपल्याकरता लवकरच उपलब्ध होणार आहे. म्हणजे मला नॅचरली आपल्या श्रोत्यांना नाराज करायचं नाही की वॅक्सिन उपलब्ध नाहीये, त्या दृष्टीने भरपूर प्रगती गेल्या 30 वर्षात झाली आहे, विशेषतः गेल्या 10 वर्षात झालेली आहे.
1: बरोबर.
0: पण ऍट द सेम टाइम ही पण फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे की प्रत्यक्ष लस अजून तरी आलेली नाहीये. सो मुळात या लसीबद्दल जे जगभरात संशोधन चाललंय त्यामध्ये शास्त्रज्ञांनी जी मेहनत घेतली आहे आणि त्याकरता लागणारे जे वेगवेगळे आर्थिक मदत जी वेगवेगळ्या संस्थांना लागते या सर्व गोष्टींबद्दल अवेअरनेस करण्यासाठी हा 18 मेचा जागतिक HIV वॅक्सिन दिवस किंवा लसीबद्दलचा दिवस जगभरात साजरा केला जातो.
1: डॉक्टर, काही जणांना अजूनही HIV झालाय या व्यक्तीच्या जवळ नको जायला, त्याची शुश्रूषा केली तर मला त्रास होईल, तर या बाबतीतले जे गैरसमज असतात त्याविषयी आम्हाला सांगा.
0: हा खूप अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण माझ्या मते HIVचा उपचार किंवा प्रतिबंधात्मक लस यापेक्षा खूप जास्त महत्वाचा आहे त्याबद्दल एक जागरूकता निर्माण होणं. आणि अजूनही मी बघतो की जवळजवळ 40 वर्ष झाले HIV बद्दल आपल्याला माहित झालंय, तरी देखील HIV मुळे काय त्रास होईल यापेक्षा एखाद्या व्यक्तीला जेव्हा HIVचं निदान होतं त्यावेळी HIV मला झालाय म्हणून समाजात मला काय त्रास होईल या गोष्टीची भीती त्यांना जास्त असते. त्यांना कशा प्रकारे HIV झाला असेल त्याबद्दल जे लोकांची भावना एक होते,
1: मानसिक दडपण
0: त्यामुळे त्या पेशंटवर खूप असतं. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं की जसे आपण बघितलं की 3 किंवा 4 प्रकारे या विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो, पण यात सगळ्यात महत्वाचं आहे की दैनंदिन जीवनातले जे आपले रुटीन संपर्क व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी येतात, की जसं सोबत ऑफिसला जाणं, एकाच कॅन्टीन मध्ये बसून एकाच डब्यातनं जेवण शेअर करणं, एका घरात राहणं, घरातले बाथरूम्स टॉयलेट्स भांडी हे सर्वांनी एकत्रितपणे वापरणं, किंवा लहान मुलांशी त्या रुग्णाने खेळणं, हे जे दैनंदिन

0: एक जे एक सर्वसामान्य संपर्क आपण जे म्हणतो
1: हो.
0: त्या कशातनच एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होत नाही आणि होऊ शकत नाही.
1: बर.
0: संसर्ग हा फक्त शारीरिक संबंध तेही योग्य ते प्रोटेक्शन न वापरता करण्यात आलेला, संक्रमित आईकडनं ट्रीटमेंट न घेतल्यास होणाऱ्या बाळाला आणि निडल्स किंवा सिरिंजेस शेअर केल्याने या तीन मार्गातनं बहुतांशी संसर्ग होत असतो.
1: खरं.
0: सो हस्तांदोलन करणं, एकत्र राहणं, एकत्र रोजची कामं करणं यातनं संसर्ग होत नाही.
1: बरोबर आहे.
0: सर, आपण प्रतिबंध आणि उपचार हे दोन वेगळ्या प्रकारे बघूया.
1: हो.
0: तर पहिले सगळ्यात बेसिक म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय जर म्हटलं तर हे अगदी सिम्पल ABCD अशा चार गोष्टींनी आपण लक्षात ठेवू शकतो.
1: डॉक्टर एक कॉल येतोय. नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
2: नमस्कार, मी संजय जाधव बोलतोय.
1: बोला.
2: मला असा प्रश्न विचारायचा होता, खोकल्यामुळे किंवा खोकल्याच्या जंतूंमुळे किंवा सर्दीच्या जंतूंमुळे एड्स होऊ शकतो का?
1: डॉक्टर काय सांगा.
0: तर जसं आपण बघतो की खोकताना, शिंकताना, जोरात बोलताना, नाकातनं आणि तोंडातनं जे लहान ड्रॉपलेट्स आपल्या शरीरातनं बाहेर पडतात त्यातनं HIV विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकत नाही. हा, म्हणजे जसं इतर काही इन्फेक्शन असतात, जसं क्षयरोगासारखे इन्फेक्शन्स किंवा कोविड सारखे, फ्लू सारखे, त्या इन्फेक्शन प्रमाणे HIVचा संसर्ग या प्रकारे होत नसतो.
2: कंडोम जर घेतला नाही तर त्याचे हे वाढतात का जंतू?
0: हा, तर हा महत्वाचा भाग आहे की दोन व्यक्तींमध्ये शारीरिक संबंध येत असताना जर कॉन्डोमचा योग्य वापर न केल्यास आणि त्यातल्या एका व्यक्तीला जर HIV संक्रमण असेल तर त्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता नक्कीच असते. इनफॅक्ट आपल्या देशामध्ये बहुतांशी HIVचे जे रुग्ण आढळून येतात ते शारीरिक संबंधातनं HIV संसर्ग झाल्यामुळे आढळून येतात.
2: बरोबर आहे. आणि त्यांच्या बरोबर राहिल्याने, त्यांच्या बरोबर खाल्ल्याने ते होऊ शकतो का?
0: नाही, एका घरात राहिल्याने, एकत्र जेवण केल्याने, भांडी शेअर केल्याने, जेवण शेअर केल्याने अशा गोष्टीतनं HIVचा संसर्ग होत नसतो.
2: अतिशय मोलाची माहिती दिली साहेब.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
2: खूप धन्यवाद.
1: डॉक्टर, आपण बोलत होतो उपचार आणि
0: प्रतिबंधाबद्दल. सो प्रतिबंधाबद्दल मी सांगत होतो की ABCD अशा चार सोप्या गोष्टींनी आपण प्रतिबंध HIV या इन्फेक्शनचा करू शकतो. सो ए म्हणजे काय? तर अवेअरनेस आणि टेस्टिंग, म्हणजे या इन्फेक्शन बद्दल योग्य ती जागरूकता जे आज आपण करतोय अशा कार्यक्रमातनं किंवा योग्य ती माहिती मिळवून आपण ठेवू शकतो. आणि टेस्टिंग, सो टेस्टिंग कोणी करायचंय? तर ज्यांचं हाय रिस्क बिहेव्हिअर असतं, सो ज्यामध्ये असतं की अशा व्यक्ती ज्यांचे अनेक व्यक्तींशी शारीरिक संबंध असू शकतात किंवा ज्यांचं एखाद्या अशा व्यक्तीसोबत शारीरिक संबंध आलाय जिथे त्यांनी योग्य ते कॉन्डोम वापरलं नसेल आणि समोरच्या व्यक्तीला इन्फेक्शन आहे का नाही हे आपल्याला माहित नाही, अशा व्यक्तींनी किंवा जे अशा व्यवसायात आहे की जिथे अशा प्रकारचे एक्सपोजर होऊ
1: शकतं,
0: तर अशा व्यक्तींनी टेस्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर असे कुठलेही व्यक्ती ज्यांना इतर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनची हिस्ट्री असेल, म्हणजे सिफिलीस, गोनोरिया, हर्पीस, असे बरेच शारीरिक संबंधातून होणारे इन्फेक्शन असतात, यातलं इन्फेक्शन ज्या व्यक्तीला आहे त्यांनी नक्कीच HIVचं इन्फेक्शन आपल्याला आहे का याबद्दल तपासणी करायला हवी. आता बी भाग म्हणजे बॅरियर प्रोटेक्शन. तर आपल्या देशामध्ये किंवा जगभरातही सर्वात जास्त HIVचं जे संसर्ग किंवा संक्रमण दिसून येतं ते शारीरिक संबंधातनं दिसून येतं. सो याचाच अर्थ काय की आपण शारीरिक संबंध जर योग्य ते प्रिकॉशन घेतले तर बहुतांशी HIVचे केसेस या प्रिव्हेंट केल्या जाऊ शकतात. सो त्यामध्ये प्रिव्हेन्शन थ्रू सेफ सेक्स प्रॅक्टिसेस, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध टाळणं, तसाच प्रसंग येणार असेल तर कॉन्डोम सारख्या बॅरियर प्रोटेक्शनचा वापर करणं, एकापेक्षा अनेक व्यक्तींशी संबंध येणं टाळणं, या बेसिक ज्या नैतिक एक शारीरिक संबंधातल्या बाबी आहेत त्याचा जर आपण काळजी घेतली तर बहुतांशी HIVचं संक्रमण हे टाळता येऊ शकतं. त्यानंतर तिसरा भाग अतिशय महत्वाचा, तो म्हणजे किमोप्रोफिलॅक्सिस. सो सी जो आहे तो म्हणजे किमोप्रोफिलॅक्सिस. सो इतर अनेक आजारांमध्ये ज्याप्रमाणे काही ठराविक औषधं देऊन एखादा इन्फेक्शनचा प्रतिबंध केला जाऊ शकतो त्याचप्रमाणे HIV या इन्फेक्शन बाबतीत प्री एक्सपोजर आणि पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस याद्वारे संसर्ग टाळता येतो. सो आता या गोष्टी थोड्या सविस्तर सांगायच्या म्हटल्यास प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस किंवा ज्याला आपण थोडक्यात प्रेप म्हणत असतो हा अशा प्रकारचा औषधोपचार असतो ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जेव्हा एक्सपोजर होणार आहे असं अपेक्षित असतं त्या व्यक्तीला अगोदरच तसा एक्सपोजर झाल्यावर संसर्ग होऊ नये यासाठीची औषधं दिली जातात, ज्यामध्ये वेगवेगळे प्रोटोकॉल असतात. आणि आजकाल यामध्ये बरीच प्रगती होऊन 6 महिन्यातनं एकदा घेण्याचं असं लीना कापावीर म्हणून एक इंजेक्शन देखील उपलब्ध झालंय, जे वर्षातनं 2 अशा हायरिस्क गटातील व्यक्तींनी घेतल्यास त्यांना एक्सपोजर झालं तरीही ते HIV संक्रमणापासून प्रोटेक्टेड असतात. या या उलट दुसरा भाग येतो पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस. सो जो अशा व्यक्तीमध्ये द्यायचा असतो

0: की ज्यांचं नकळत कुठेतरी एचआयव्ही संक्रमित रुग्णाला एक्सपोजर झालंय. आता यामध्ये शारीरिक संबंधाचा भाग बाजूला सोडल्यास दुसरं कॉमनली आम्ही आमच्या दवाखान्यात वगैरे बघतो की जे दवाखान्यात काम करणारे आपले हेल्थ केअर वर्कर्स असतात, सो नर्सेस आहेत, रेसिडेंट डॉक्टर्स आहेत, डॉक्टर्स जे सर्जन्स आहेत, त्यांना अनेक वेळी विविध वैद्यकीय औषधोपचार करताना, सर्जरीज करताना चुकून एखाद्या एचआयव्ही संक्रमित व्यक्तीला लागलेलं निडल किंवा ब्लेड स्वतःला लागू शकतं, किंवा कधी ऑपरेशनच्या वेळी अगदी रक्त उडाल्यास ते डोळ्यात वगैरे असं त्यांच्या स्लॅश होऊ शकतं.
1: बरोबर.
0: सो अशा केसेसमध्ये आपण पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणजे असा संपर्क येताच पहिल्या 72 तासाच्या आत एआरटीची गोळी जी बरीचशी उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळीशी सिमिलर असते ती गोळी पहिल्या 72 तासात सुरुवात करून 28 दिवसापर्यंत तशा व्यक्तीने घ्यायचं असतं.
1: एक कॉल येतो डॉक्टर. नमस्कार.
2: हॅलो डॉक्टरचा प्रोग्राम.
1: हो हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतोय?
2: मी शिर्डीवरून बोलतोय, बाबासाहेब पुंड.
1: बोला.
2: एड्स बद्दल मला असा प्रश्न विचारायचा की कधी कधी रक्तदान चालू असतं स्टेशनला इकडे तिकडे, तर तिकडे रक्तदान केलं चांगलं का? म्हणजे असे काही दुसरे लोक पण करतात, मग ते रक्त चेक करून घेतात का त्या लोकांना कुठला आजार आहे नाही आहे त्याबद्दल?
1: त्याबद्दल
2: मला प्रश्न विचारायचा.
1: बरं, आपण डॉक्टरांना विचारूया.
0: सर, तुम्ही अतिशय महत्वाचा असा प्रश्न विचारलाय. तर रक्तदान केल्याने म्हणजे आता एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला रक्त डोनेट केल्याने एचआयव्हीचा संसर्ग दान करणाऱ्या व्यक्तीला होत नसतो, त्याचबरोबर ते रक्त ज्यांना चढवलं जात आहे तो ज्याही रक्तपेढ्या असतात, सो सर्व सरकार मान्य आणि रजिस्टर्ड रक्तपेढ्यांना नियमावली असते ज्यामध्ये प्रत्येक रक्ताचं सॅम्पल जे डोनेट केलं जातं त्यामधनं रक्तातनं संसर्ग होऊ शकणाऱ्या सर्व आजारांच्या तपासण्या केल्या जातात. म्हणजे एचआयव्हीच फक्त असं नाही, एचआयव्ही मग रक्तातनं पसरणारे पांढऱ्या कावळीचे प्रकार, हेपॅटायटिस बी, सी, सिफिलिस आणि मलेरिया यासारख्या आजारांबद्दल म्हणजे रक्तगट तपासण्या व्यतिरिक्त या सर्व आजारांबद्दल तपासणी करणं हे रक्तपेढीला बांधील असतं. आणि तशा प्रकारे कुठलंही इन्फेक्शन त्यात आढळून आलं नाही तरच ते रक्त पुढे एखाद्या रुग्णाला ज्याला आवश्यकता असेल त्याला देण्यात येतं. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत म्हणजे 1994 नंतर साधारण जे रक्तपेढींबद्दलची सरकारची नियमावली आली आहे त्यानंतर रक्तातनं एचआयव्ही सारखे इन्फेक्शन होण्याची शक्यता जवळजवळ नगण्य झालेली.
2: समजले मला माझं उत्तर.
1: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. डॉक्टर, आपण बोलत होतो औषधांविषयी.
0: औषध सो केमो प्रोफिलॅक्सिस विषयी आपण बोलत होतो. आता प्री एक्सपोजर आणि पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस बद्दल सांगायचं तर 95 ते 99% संसर्ग या विषाणूंचा या दोन पद्धतीने टाळता येतो. आता या दोन बाबतीत एक अतिशय महत्वाची गोष्ट जी मला श्रोतांना सांगायला आवडेल ती म्हणजे की या गोळ्यांनी जरी एचआयव्हीच्या विषाणूंचा संसर्ग टाळला जात असेल तरी इतर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन किंवा जे शारीरिक संबंधातून होऊ शकणारे इन्फेक्शन आहेत त्यापासून या गोळ्यांनी प्रोटेक्शन मिळत नाही. सो प्रेप आणि पेप याची औषधं उपलब्ध असली तरीही शारीरिक संबंध ठेवताना कॉन्डोम सारखे योग्य प्रिकॉशन घेणं हे तितकंच महत्वाचं आहे जितकं एचआयव्ही साठी होतं हे इतर एसटीडी साठी देखील. आता पुढचा भाग जो एबीसीडी मधला डी चा भाग होता. डी म्हणजे डिटेक्ट अँड ट्रीट. सो आपण बघितलं असेल की जगभरामध्ये एड्स कंट्रोल प्रोग्राम्स मध्ये आणि आपल्या देशात देखील 95 95 95 असं एक स्ट्रॅटेजी गेल्या काही वर्षापासून वापरली जाते की ज्यांना इन्फेक्शन आहे असे किमान 95% व्यक्तींचं डायग्नोसिस झाला पाहिजे. ज्यांचं निदान झालं त्यातल्या किमान 95% व्यक्ती योग्य त्या इफेक्टिव्ह एआरटीच्या उपचारावर सुरुवात केली गेली पाहिजे आणि त्यातल्या किमान 95% व्यक्तींमध्ये विषाणूला पूर्णपणे सप्रेस करणं म्हणजे ज्याला आपण कम्प्लीट व्हायरोलॉजिकल सप्रेशन म्हणजे विषाणूला शरीरामध्ये वाढू दिलं जात नाही या स्टेज पर्यंत आणलं पाहिजे. तर हा अतिशय महत्वाचा भाग एचआयव्हीच्या प्रतिबंधातला आहे.
1: बरोबर.
0: कारण की गेल्या 10-15 वर्षात वेगवेगळ्या संशोधनातनं हे पूर्णतः सिद्ध झालंय की एखादी एचआयव्ही संक्रमित व्यक्तीमध्ये जर विषाणूंची संख्या आपल्या ज्या लॅब टेस्ट डिटेक्ट करू शकतील या लिमिट पेक्षाही कमी करण्यात आली तर तशा व्यक्तीपासून संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना इवन शारीरिक संबंध किंवा ब्लडचं एक्सपोजर किंवा निडल सिरिंजेसचं एक्सपोजर याने देखील एचआयव्हीच्या विषाणूचा संसर्ग होऊ शकत नाही किंवा तो अतिशय नगण्य असतो. सो यू इज इक्वल टू यू म्हणजे अनडिटेक्टेबल इज इक्वल टू अनट्रान्समिसिबल म्हणजे ज्या व्यक्तीच्या रक्तात शरीरात एचआयव्हीचे इन्फेक्शन असूनही विषाणू डिटेक्ट होत नाहीयेत त्या व्यक्तीपासून दुसऱ्याला त्याचा संसर्ग होत नाही. सो म्हणून प्रत्येकाला ज्यांना ज्यांना इन्फेक्शन आहे त्यातल्या जास्तीत जास्त व्यक्तींचं जर योग्य वेळी निदान झालं आणि त्यांना योग्य तो उपचार सुरुवात करण्यात आली तर आपण एक प्रकारे या ट्रीटमेंटलाच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरू शकतो जोपर्यंत आपल्याकडे ऍक्च्युअली लस उपलब्ध होत नाही.
1: बरं डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे औषधं असतात ही किती महाग असतात आणि त्याला सरकारी उपाययोजना किंवा काही असतात

0: आर्थिक मदतीची साधनं.
1: अगदी बरोबर. एच आय व्हीच्या उपचाराबद्दल बोलायचं झालं तर सध्या जगभरामध्ये एच आय व्ही विरुद्ध जे आपण उपचार पद्धती वापरतो त्याला हार्ट म्हणजे हायली ऍक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल थेरपी,
0: बर
1: म्हणजे ज्यामध्ये तीन औषधांचं कॉम्बिनेशन असलेली एकच गोळी, म्हणजे एकाच गोळी तिन्ही औषधं असतात,
0: बर
1: ही त्या व्यक्तीला घ्यायची असते. 1990 दशकाशी कम्पेअर करायचं झालं तर आता साध्या एकच गोळीमध्ये तिन्ही औषधं जे त्या व्यक्तीला आवश्यक आहे ती कॉम्बिनेशन मध्ये दिली जातात.
0: बर
1: दुसरी गोष्ट, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम हा जो आपला राष्ट्रीय एक उपक्रम आहे
0: हो
1: भारतातला, तर त्या प्रोग्राम दरम्यान एच आय व्हीची तपासणी आणि त्या रुग्णांचं फॉलोअप्स
0: हो
1: आणि त्याचबरोबर उपचारासाठी लागणारी एआरटीची औषधं ही विनामूल्य त्या रुग्णाला एड्स कंट्रोल सेंटरच्या वेगवेगळ्या सरकारमान्य सेंटर्समध्ये दिले जातात,
0: बरोबर.
1: ज्यामध्ये राज्य सरकार अंतर्गत काही सेंटर्स असतात, त्या त्या शहरातल्या कॉर्पोरेशन महानगरपालिकेचे काही डेझिग्नेटेड सेंटर्स असतात
0: हो.
1: जिथे ही तपासणी आणि उपचार दोन्ही विनामूल्य केले जाते. काही एनजीओ असतात ज्या या क्षेत्रात काम करतात, ज्या अतिशय कमी दरामध्ये तपासणी आणि उपचार हे रुग्णांना उपलब्ध करून देतात. तर खासगी क्षेत्रात ज्या पेशंट्सला आम्ही जो उपचार देतो अगदी तोच उपचार सरकारी केंद्रांमध्ये देखील एच आय व्ही साठी दिला जातो. यामध्ये काही विनामूल्य मिळणारा उपचार वेगळ्या प्रतीचा आहे किंवा वेगळी औषधं दिली जातात असाही भाग नाहीये.
0: वा डॉक्टर, ही औषधं किती काळापर्यंत घ्यावी लागतात?
1: तर एच आय व्हीचा विषाणू अतिशय चतुर असतो आणि तो थेट आपल्या प्रतिकार शक्ती ज्या महत्वाच्या CD4 पेशी आहे त्यालाच अटॅक करतो. त्यामुळे या विषाणूंमध्ये दोन तीन क्षमता असतात. एक म्हणजे स्वतःला काही काळाकरता सुप्तावस्थेत ठेवणं, म्हणजे जनरली काय असतं की आपली जी बहुतांशी औषधं असतात ती जे विषाणू मल्टिप्लाय होत असतात, म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार असं संक्रमण जे शरीरात त्या विषाणूंचं होत असतं तितक्याच विषाणूंवर ही औषधं कार्य करतात. त्यामुळे जे विषाणू सुप्तावस्थेमध्ये चुपचाप एका कोपऱ्यात लपून बसलेत त्यांच्यावर ही औषधं काम करत नाहीत. एकदा विषाणूचा संसर्ग शरीरात हे इन्फेक्शन झालं तर कुठे ना कुठे आपल्या शरीराच्या कोपऱ्यात हा विषाणू सुप्तावस्थेत नेहमी असतो. दुसरी गोष्ट, काही केसेसमध्ये ते विषाणू इवन आपल्या डीएनए मध्ये संलग्न होऊन आपल्या जेनेटिक मटेरियलशीच एकत्रित होतात, त्यामुळे काही केसेसमध्ये आपल्या इम्युन सिस्टीमला तो विषाणू आपल्या शरीरापासून वेगळा आहे की आपल्या शरीराचा भाग आहे हे ओळखता येणं देखील अवघड होतं. त्यामुळे असं आहे की एकदा इन्फेक्शन झालं तर सध्या परिस्थितीत उपचार हा आयुष्यभर घेणं गरजेचं आहे. कुठल्याही क्षणी काही कारणास्तव जर गोळ्या बंद केल्या तर हा लपून बसलेला विषाणू स्वतःला रिएक्टिवेट करून परत व्हायरल रेप्लिकेशन स्टार्ट होतं, म्हणजे जे विषाणूची संख्या अगदी डिटेक्शन होण्यापेक्षा कमी झाली आहे ती परत वाढत आपल्या इम्युन सिस्टीमला डॅमेज करायला सुरुवात होते. म्हणजे आता 2026 काळात बोलायचं झालं तर एच आय व्ही 1990 दशकात होता तसा जीवघेणा आजार उरलेला नाही, पण तो काहीसा डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर यांच्यासारख्या क्रोनिक मॅनेजेबल मेडिकल कंडिशन सारखं आहे की जिथे आपल्याला माहिती आहे की या व्यक्तीला हा आजार आहे पण ठराविक गोळ्या घेऊन तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो.
0: बरोबर डॉक्टर, आज आपल्या सगळ्या श्रोत्यांना एक छोटासा काय संदेश द्याल?
1: तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एच आय व्हीच्या या इन्फेक्शन बद्दल मनात भीती बाळगू नका आणि या आजाराला योग्य प्रकारे समजून घ्या, योग्य ती जागरूकता ठेवा आणि हा आजार सध्या परिस्थितीत पूर्णपणे क्युरेबल नसला तरीही योग्य उपचार पद्धतीने पूर्ण नियंत्रणात आणता येऊ शकतो. तिसरी गोष्ट, एच आय व्ही झालेला रुग्ण इतर कुठल्याही व्यक्तीप्रमाणे पूर्णतः नॉर्मल आयुष्य जगू शकतो, म्हणजे राईट फ्रॉम डे टू डे ऍक्टिव्हिटीज टिल लग्न करणे, मुलं होणे, या सर्व गोष्टी देखील योग्य उपचार घेऊन त्या विषाणूला नियंत्रित केल्यास सहजपणे शक्य आहेत. आणि असे अनेक कुटुंब आमच्याकडे आहेत की ज्यांनी योग्य उपचाराने तसं करू शकले, समोरच्या व्यक्तीला संसर्ग न होता. आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जरी एच आय व्हीची लस अजून आपल्याला सर्वसामान्यांना उपयोगासाठी उपलब्ध नसली तरी अतिशय सोप्या पद्धतीने शारीरिक संबंधात योग्य प्रिकॉशन घेतल्याने, प्रत्येक व्यक्ती ज्याला इन्फेक्शन आहे त्यांनी योग्य ती तपासणी आणि उपचार केल्याने आणि प्रत्येक गर्भवती महिलेचं योग्य वेळी तपासणी करून एच आय व्ही असल्यास उपचार सुरू केल्याने आपण बहुतांशी एच आय व्हीच्या केसेस या टाळू शकतो सहजपणे आणि त्यासोबत इतर अनेक शारीरिक संबंधातून स्प्रेड होणारे इन्फेक्शन देखील आपण त्यासोबत टाळू शकतो.
0: वा, हा खूपच मोलाचा असा संदेश डॉक्टर तुम्ही दिलेला आहे. श्रोते हो, रोगापेक्षा धोकादायक असते ती भीती आणि भीतीपेक्षा घातक तो असतो गैरसमज. आजच्या चर्चेमधून आपण एक महत्वाची गोष्ट नक्की समजून घेतली. HIV आजही गंभीर विषय असला तरी योग्य माहिती, वेळेवर चाचणी, सुरक्षित वर्तन आणि आधुनिक उपचार यांच्या मदतीनं त्याच्यावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे. आज या विषयावर अतिशय स्पष्ट, वैज्ञानिक आणि समतोल असं मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टर पियुष चौधरी, तुमचे मना

0: पासून आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी आरती पटवर्धन, कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांच्यासह आपली अनुमती घेते. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आपल्या अभिप्रायांद्वारा. तोपर्यंत निरोगी रहा, सजग रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा आपल्या आवडीचा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. यामध्ये एड्स व्हॅक्सिन माहिती आणि सजगता याविषयी डॉक्टर पियुष चौधरी यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांची दिलेली उत्तरं आणि माहिती आपण जाणून घेतली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि निर्मिती सहभाग होता आरती पटवर्धन यांचा आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:14 झालीत. प्रसारित करत आहोत हिंदी सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला गुलाम अली यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंकज उधास यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत.

श्रोते हो, याबरोबरच आम्ही हिंदी सुगम गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:25 झाली आहेत. ऐकूया काही स्थानिक निवेदनं. पहिलं निवेदन आहे हरवलेल्या व्यक्तींबद्दलचं. आनंद मोतीलाल शिंदे हे 63 वर्षीय गृहस्थ, दिनांक 22 एप्रिल 2026 सकाळी 7:30 बेपत्ता झाले आहेत. त्यांचं वर्णन याप्रमाणे आहे. नाक सरळ, चेहरा गोल, उंची अंदाजे 5'3", बांधा सडपातळ, केस पांढरे. त्यांनी हरवतेवेळी ब्राऊन रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची स्पोर्ट्स पॅन्ट परिधान केली होती. त्यांना मराठी आणि हिंदी या भाषा अवगत आहेत. तरी या वर्णनाची व्यक्ती आपल्याला आढळल्यास आपण पोलीस उपनिरीक्षक, हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड शहर यांच्याशी संपर्क साधावा. यानंतरचं निवेदन आहे जिया इम्रान मानकर या 19 तरुणीबद्दलचं. जिया इम्रान मानकर ही 19 तरुणी, दिनांक 22 मे 2026 पासून बेपत्ता झाली आहे. तिचं वर्णन याप्रमाणे आहे. रंग गोरा, अंगम मध्यम, उंची साधारण 5', केस काळे लांब, चेहरा गोल, नाक सरळ, अंगात काळ्या रंगाचा बुरखा, ग्रे कलरची चप्पल या तरुणीनं हरवतेवेळी परिधान केली होती. तरी या वर्णनाची तरुणी आपल्याला आढळल्यास पोलीस हवालदार, लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी आपण संपर्क साधावा. यानंतरचं निवेदन आहे रेश्मा अजर शेख या 20 तरुणीबद्दलचं.

0: रेशमा अजर शेख ही 20 वर्षीय तरुणी आपल्या राहत्या घरातून म्हणजेच कासारसाई तालुका मुळशी जिल्हा पुणे इथून बेपत्ता झाली आहे. या तरुणीचं वर्णन याप्रमाणे. रंग सावळा, डोळे काळे, नाक सरळ, चेहरा गोल, उंची अंदाजे 5 फूट. हरतेवेळी या तरुणीनं अंगात आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. तसंच या तरुणीला मराठी आणि हिंदी भाषा अवगत आहेत. तरी या वर्णनाची व्यक्ती आपल्याला आढळल्यास पोलीस हवालदार हिंजवडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी आपण संपर्क साधावा. श्रोतेहो, यानंतरचं निवेदन आहे हरवलेल्या व्यक्तीबद्दलचं. नरेश शेरसिंग विश्वकर्मा ही 25 वर्षीय व्यक्ती दिनांक 5 मे 2026 पासून बेपत्ता झाली आहे. या व्यक्तीचं वर्णन. रंग सावळा, अंगाने मध्यम, उंची 5 फूट, चेहरा गोल, नाक सरळ. हरवतेवेळी त्यांनी काळ्या रंगाचं टी शर्ट, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली होती. त्यांना हिंदी, नेपाळी, गुजराती या भाषा अवगत आहेत. तरी या वर्णनाची व्यक्ती आपल्याला आढळल्यास समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी आपण संपर्क साधावा. श्रोतेहो, आताच आपण ऐकली काही स्थानिक निवेदनं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वदूर. यासोबतच मी हर्षदीप शेलार तुमची रजा घेतोय. यानंतर तुमच्यासोबत असतील माझ्या सहकारी देवयानी देशपांडे.
1: श्रोतेहो, आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 वाजले आहेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. ऐकूया कार्यक्रमातलं पहिलं गीत.

अभिजीत भट्टाचार्य यांच्या स्वरातलं हे गीत होतं अंजाम या चित्रपटातलं. समीर यांच्या गीताला आनंद मिलिंद यांचं संगीत होतं. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर प्यार में कभी कभी या चित्रपटातलं गीत ऐकणार आहोत शान यांच्या स्वरात. विशाल दादलानी आणि राज कौशल यांची गीतरचना आणि संगीत विशाल शिराज सम्राट यांचं आहे.

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय. कार्यक्रमात आणखीही काही गीतं ऐकणार आहोत, परंतु तत्पूर्वी यानंतर काही वेळातच ध्वनिमुद्रित होणाऱ्या आमच्या आजच्या कार्यक्रमाविषयीचा हा संदेश ऐकूया.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लोब असावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोब असावा.
0: तेव्हा श्रोते हो, 11 ते 11:30 या वेळात फोन करायला विसरू नका आमच्या फोन इन लोब असावा या कार्यक्रमाकरता.

0: 9 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर रोज रेडिओ ऐकता. तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.
1: तेव्हा श्रोते हो, 11 ते 11:30 या वेळात फोन करायला विसरू नका आमच्या फोन इन लो बसावा या कार्यक्रमाकरता.

परदेस या चित्रपटातलं गीत ऐकूया. कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या सहस्वरातलं हे गीत आनंद बक्षी यांनी लिहिलंय. आदिम श्रवण यांचं संगीत.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या सहस्वरातलं हे गीत पत्थर के फूल या चित्रपटातलं होतं. रवींद्र रावल यांच्या गीताला राम लक्ष्मण यांचं संगीत होतं. श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतात. कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11:05 होत आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकणार आहोत. यामध्ये आज देवश्री नवघरे यांचं जौनपुरी रागातलं गायन ऐकणार आहोत. तबल्यावर श्रीकांत भावे आणि हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव यांची साथ आहे. ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आज देवश्री नवघरे यांचं जौनपुरी रागातलं गायन आपण ऐकलं. तबल्यावर श्रीकांत भावे आणि हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव यांची साथ संगत होती. यानंतर काही क्षणातच गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकणार आहोत. तत्पूर्वी आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन ऐकूयात.
1: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
0: श्रोतेहो, हे होतं उद्या प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाविषयीचं निवेदन. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला शर्मिली या चित्रपटातलं गीत ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत नीरज यांनी लिहिलंय, संगीतबद्ध केलंय SD बर्मन यांनी.

कार्यक्रमात यानंतर साहिर लुधियानवी यांनी जोशीला या चित्रपटाकरता लिहिलेलं गीत ऐकणार आहोत. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला किशोर कुमार यांचा स्वर आहे.

0: कार्यक्रमातली पुढची गीतं ऐकण्यापूर्वी यानंतर काही क्षणातच प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाविषयीचा हा संदेश ऐकूया.
1: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम

0: ऋतुगान
1: अवश्य ऐका आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवा.

प्यासा चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं गीता दत्त यांच्या स्वरात. साहिर लुधियानवी यांच्या गीताला एस डी बर्मन यांचं संगीत होतं. संगम या चित्रपटातलं गीत ऐकूया.

मुकेश यांच्या स्वरातलं हे गीत संगम या चित्रपटातलं होतं. संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. हे गीत लिहिलं होतं हसरत जयपुरी यांनी.

पडोसन या चित्रपटाकरता लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला आर डी बर्मन यांचं संगीत होतं. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आपण ऐकलं श्रोते हो. या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. दुपारचे 12:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.
1: वनिता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्यागौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागून रात्र अन रात्री मागून दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानसदंग, ऋतुखेळाला चढतो रंग.

वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो, शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर, वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत, शरदाचे चांदणे लेऊनी धुक्या सोबती गोड शिरशिरी, हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो, जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे। श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ, काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू। निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले। आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय। काळाचं, पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल, यात सारं ऋतूचक्र सामावलं आहे। या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता यामुळे ऋतूचक्र फिरत राहतं।

ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा. पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली. तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे. रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत. कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच. कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे. दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय. ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता. मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे. मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पतीसोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत. त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात. मराठीत अमृतराय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली. एवढंच काय हो, श्राद्धविधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल, सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आलं आहे आणि राहील सुद्धा. अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली. साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले. कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं. शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू. ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे. रंग गंधाशिवाय फुलं निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलईमध्ये. ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतूनाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो, आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह, नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली। आभाळाचे निळे निळे पण आभाळाचे निळे निळे पण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी। काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर। फुटू लागता पहाट चिवचिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिवचिवे वेड्या परी, जसा घुमवितो कान्हा गोड सुरेल बासरी। असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतुवर्णनात कसं बरं मागे असेल। राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतुराग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे। रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

श्रोते हो, ऋतू एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतू आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पैयेनं कसा दिसतो बघा. हा पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडळाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणीमात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात, एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. दोन अडीच महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात, अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात, पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला.

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग, उष्णता थकवा ह्या भावना प्रबळ असतात. मानवी प्रेम दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते. भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात. ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात. ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हातमिळवणी करू पाहतो. वारा वेग बदलतो. सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात. वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते. प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं. वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात. आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात. अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात. झाडं वेली हिरव्या रंगात न्हाऊ लागतात. प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन. वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांतवणारा, तृषार्ततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्यनूतन दरवर्षी हवा हवासा तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना बंदिशी गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा ह, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणी. कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सिराणी. होत असे घन गर्जन, मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले मेघ उसळले गडगडती ते आभाळी, वीज कडकडे लखलख करुनी सरसर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गार दिसे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे. श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात. आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात, आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही

0: श्रावण साखळी। पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय। धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो। कसा तो बघा हा। श्रावण म्हणजे हिरवे पण, जे जे बीज अवनीच्या पोटी त्याची सुंदर हिरवी रुजवण। खडकही होती हिरवेगार, खडकही होती हिरवेगार, शेवाळांची लेऊन शाल, चमचम करती संध्याकाळी काजव्यांच्या अगणित ओळी। फुलापानाच्या देठातून श्रावण हसतो पोटातून। भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो। पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद। भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात। मृदगंध पण टिकून राहतो, वाहून जात नाही, पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो। पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो। खरं सांगू का, सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं। वसंताची फुलं, ज्येष्ठाची फळं, श्रावणाचा हिरवा रंग, अश्विनातलं खुलं वातावरण, लक्ष्मीच्या पावलांची, हेमंती गार वाऱ्याची झुळूक, शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब। भादव्यातली माळरानं आठवून पहा, बघा किती किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात। अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवतं। नेचे तर बहारदार असतात। ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो। ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो। ओले मन ओले तन, ओले सूर आळवतो। ओले मन ओले तन, ओले सूर आळवतो। त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार। वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम, ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला। खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला। कसा वाहे गारवारा, कसा वाहे गारवारा, अंग सारे थर थरे, कसा वाहे गारवारा, अंग सारे थर थरे, त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे। कुठे जाऊ धावू कुठे, कुठे जाऊ धावू कुठे, आता पुरती भिजले। कुठे जाऊ धावू कुठे, आता पुरती भिजले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले। खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला, नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला।
1: किती भिजविसी मला।
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं। काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन, भूपाली बिभास देस जय जयवंती या ऋतूत गायले जातात, पण मल्हारची सर त्यांना येत नाही। अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार, मलहरण करणारा।

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्यकाळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीष पै. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई यन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीससे, कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे, हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबागडण्याची हौससारखी मनी उसळे, हौससारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्यारंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपई म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो, कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकोस.

हेमंताचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात, शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतात। हवे हवेसे ऊन वाटते अंगणात आजी बसते, शेकोटीच्या भवती रात्री गप्पाना भरती येते। कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो, पौषाची चाहूल ठेवतो, शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू। आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ। हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम। मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात। शिरीषपै म्हणतात रात केवढी शीतल, चांद शीतल त्याहून, रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून, कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली। हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना। जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात, क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात। रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं, आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो। या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय। या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकंस। रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो। हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो। उत्तर रात्रीचा मालकंस ऐकून दुःखना आनंदही, दुःखना आनंदही, अंतना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच। मालकंस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग आहे।

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्या संगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास। कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत। शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका हं। वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस, एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात। नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर। पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर। अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य, आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात। आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं। या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा। हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। महन मंगला परम सुंदरा हे शिवगंगाधरा, सदय होऊनी या भूमीवर आज शिवालय करा, या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या। या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून, भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात।

0: ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं, मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हावं तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा, वसंत सांगे मीही येतो, वसंत सांगे मीही येतो, हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे, माहीत जरी तो होता येऊन गेला, माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया, आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. उर्मी या कार्यक्रमाअंतर्गत ऋतुगान या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन विद्यागौरी तामणकर यांचं होतं. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. यानंतर काही क्षणातच म्हणजे ठीक पाऊण वाजता आकाशवाणी ॲट 90 या संकल्पनेवर आधारित निरंतर स्वरलहरी ही मालिका आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. ही निर्मिती आकाशवाणी बीड जिल्ह्याची आहे.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती. निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव. निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं. सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे.

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसानवाणी यातला आपण फरक जाणूया. काय होतंय, आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसानवाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय

0: आहे, पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहता समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून, जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात. आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलंय, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतो की आज संध्याकाळी 7:30 वाजता आहे हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण, जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागं एक मुलाखतीमध्ये होतं की बा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊलं उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील, त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात. काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनाने सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे. किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंच माहित होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं की बा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असा असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळे ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
1: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
2: किसानवाणी जो कार्यक्रम असतो नेहमीचाच, त्या किसानवाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसानवाणी पोहोचल, किसानवाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सतत पैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झालंय, पूर्वीची शेती आणि आताची शेती. आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामध्ये हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय, आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसानवाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करावं लागेल, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात. आणि विशेष म्हणजे जे काही डॉक्टर तज्ज्ञ असतील त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील ती शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात, हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसानवाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येते, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात.

0: टरबूज लागवड टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला तर त्यात खरबूज मधले जी काय बारकावीत ती तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून केसवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काय बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात कारण केसवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये. पण जी खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जी घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसानीत आहे. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये. भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाव घेऊन टरबूज यायचं आता येते का त्याला पेपर लागतोय त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय त्याला ड्रीप मधलं लागतंय फवारणी लागत्यात सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज चारपट भाव झाले. वॉटर सोल्युबल असेल कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल तीनपट चारपट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये. ज्या पटीत खर्च वाढलाय आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी त्याच्यापेक्षा जी नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घे बाबा जमीन पण तूच कर असं मला वाटतं. बरं का म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य योग्य म्हणलं तर ना तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे गारपीट येते बाजरी लोळतीये पडतीये गारपीटीने झोपून जातीये. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे. आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे तर राजमामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्या पैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसरावरचा आमचा पूर्ण शेतकऱ्यांचं राजमामध्ये नुकसान झालं म्हणजे खर्च पण निघाला नाहीये. पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट दिवसभर लाईट सोलार पंप जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी म्हणजे ही जी काही गोष्टी कोणत्या टायमाला कोणतं पीक. आता बटाटा राजमा गहू हे जी पीक आहेत हे थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय निसर्गाशी आपण खेळतोय ह्या पिकात नाही बाबा कधी पण जमतं असं नाहीये. पण त्यासाठी खर्च वाढतो यायला येईल पण खूप खर्च वाढतोय नाही ती विनाकारण रासायनिक फोन बनताय ते असं गोष्ट देत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणीपासूनच झाली. बीडमध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली आणि मग योगायोगानं 7 शेवटला आणि 8 सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसान वाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं लिस्ट वगैरे लागली त्याच्यात नाव आलं इंटरव्ह्यूला बोलवलं पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला लोक म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंस काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो. स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले सर नमस्कार ठीक आहे म्हणले तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो हे ते बर. मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट काय व्यवसाय स्थिर झाला आमचा सुरू त्याच्यामुळे जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोड आमचे अनुभवच कथन केले ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 2014 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं. आम्ही ट्रेनिंग सेंटर असेल रोपवाटिका असेल औषधी वनस्पतीचं असेल सेंद्रिय खताचं युनिट असेल. परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 एकर वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे गिर गायचा प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असल धूप असल पंती असल गोमूत्र अर्क असल असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही

0: दोन प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो जिल्ह्याचा जीडीपी वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला जीआय मानांकन मिळलं आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमचे आपले गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बामहिणी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांनाही आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीने करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शेतो, सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डिगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
2: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 ला शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदी सारखं सुद्धा पीक घेतलं. पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटी मध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजार भाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाण जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज दिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते. हे सुद्धा मी माझ्या ती सर्टिफिकेट समजते.

0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम ऐकलात.
1: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचा 1:12 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आपकी पसंद हा पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अभिमान या चित्रपटातलं गीत. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या सहस्वरातलं हे गीत ऐकणार आहोत. या गीताकरता आपली पसंती कळवली आहे रोकडेश्वर नगर येथून पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले सुनील जबडे नामदेवराव शिंदे पाटील चंदू बलखंडे मास्टर विलास शिंदे पाटील अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथून दीपाली राजू ठोके पार्वती सखाराम ठोके रोहित सोनू मोनू ठोके छत्रपती शाहूनगर हिंगोली महाराष्ट्र येथून पेंटर रामचंद्र इंगोले सिद्धांत टिकू इंगोले रमाबाई सुरेंद्र इंगोले मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे सोनाजी सीताराम शुभम बालाजी बोबडे सुवर्णा वेणुताई वैष्णवी बोबडे नावकीकर मारोतराव भुसारे या आमच्या श्रोत्यांनी.

श्रोते हो, यानंतर महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन सुमन मिथिलेश तारणी सूरज ज्योती आणि बाबू रेयांश ठाकूर या श्रोत्यांनी आणि छत्तीसगड भाटापारा दंतरेंगी इथून द्वारिका प्रसाद वर्मा किशोर कुमार वर्मा दीपक कुमार वर्मा आणि झावेंद्र कुमार वर्मा या आमच्या श्रोत्यांनी सरफरोश या चित्रपटातलं कुठलंही गीत ऐकवण्याची फरमाईश केली आहे. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीनं सरफरोश या चित्रपटातलं गीत. कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या सहस्वरातलं समीर यांचं हे गीत आहे. या गीताला जतीन ललित यांचं संगीत आहे.

श्रोते हो, आपकी पसंद या कार्यक्रमाकरता संजय पाटील, भावेश पाटील, प्रथमेश आणि उषा पाटील तसंच आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र इथून अभिजीत, श्रीमती सरिता, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत, प्रणिता आणि अर्जुन गव्हाणकर, आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली, शैलेश गव्हाणकर, सुमित आणि कुमारी धन्वी गव्हाणकर यांनी हिम्मतवाला या चित्रपटातल्या पती पत्नी और व या चित्रपटातल्या गीताकरता आपली पसंती कळवली आहे. आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या सहस्वरातलं हे गीत ऐकूया आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीनं.

यानंतर हिम्मतवाला या चित्रपटातल्या गीताकरता आमच्या श्रोत्यांनी पसंती कळवली आहे. हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा, बंडू लोहार पोपळगट, माया शिवांश चंद्रकला पोपळगट, देवीदास पोपळगट, भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण अनिता बिडवे या श्रोत्यांनी, तसंच सेक्टर 67 मोहाली चंदीगड येथून टी डी मल्होत्रा, ऋतिक प्रतीक मल्होत्रा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा आणि कालका इथून शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल. ऐकूया आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीनं लता मंगेशकर आणि किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. इंदिवर यांचं हे गीत आहे. या गीताला बप्पी लाहिरी यांचं संगीत आहे.

श्रोतेहो, यानंतर डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये या श्रोत्यांनी, आणि बिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगन, कौशल्या देवांगन, हेमलता आणि डिंपल देवांगन या आमच्या श्रोत्यांनी कॉलेज गर्ल या चित्रपटातल्या गीताकरता त्यांची पसंती कळवली आहे. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत. किशोर कुमार यांच्या स्वरातलं इंदिवर यांचं हे गीत आहे. बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे.

श्रोते हो, या गीताबरोबरच आपकी पसंद हा आमच्या श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न। गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला। या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं।

लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळ खाणसारी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकचा समुद्र किनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या.

0: गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषीमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचा 1:40 होत आहेत. आता सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूया.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवडीचं उद्दिष्ट, इंधन बचतीसाठी सोलापूर महापालिकेतर्फे प्रत्येक सोमवारी 9 व्हेकल डे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तयारी सुरू, यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडीचा हा आढावा. सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्र गृहीत धरून कृषी विभागाचं नियोजन सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 3,38,000 हेक्टर असताना त्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यंदा 1.5 लाख हेक्टरवर सोयाबीन, 1,10,000 हेक्टरवर उडीद, 95,000 हेक्टर तूर आणि 92,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगानं रासायनिक खतं आणि बियाण्यांचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी

0: दर सोमवार हा दिवस नो व्हेईकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खासगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई वाहनं किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. नो व्हेईकल डे हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. सोलापूरकरांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं आहे. यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामं पूर्ण करावीत, भाविकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या आहेत. तसंच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाच्या आषाढी वारीत व्हीव्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्तिकेयन यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नुकतंच झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आदर्श राज्यकारभार करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं असं प्रतिपादन कल्याण शेट्टी यांनी यावेळी केलं. अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी, घाट, बारवांची निर्मिती केली. अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व मोठं होतं. विद्यापीठानं आज त्यांचा वारसा जपत चांगली प्रगती केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत असं कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या हक्काची आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा की नाही हे संबंधित शेतकरीच ठरवणार आहेत. या लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. ज्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचीही आपली तयारी असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. मोडनिंब इथं शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात येत्या 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा TET साठी जवळपास 28,998 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्र आहेत. पहिल्या पेपरसाठी 12,000 तर दुसऱ्या पेपरसाठी 16,000 उमेदवार परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: श्रोतेहो, सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण आताच ऐकलं. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. दुपारचे 2:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
2: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.
1: कार्यक्रमात सुरुवातीला खबरदार या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं गीत ऐकणार आहोत. विवेक आपटे यांच्या गीताला अशोक पत्की यांचं संगीत आहे.

नाच ग घुमा या चित्रपटाचं हे शीर्षक गीत होतं अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं. परेश मोकाशी यांनी हे गीत लिहिलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं तन्मय भिडे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत डबल सीट या चित्रपटातलं गीत श्रेया घोषाल आणि जसराज जोशी यांच्या सहस्वरात. ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं या गीताला संगीत आहे. गीतकार क्षितिज पटवर्धन.

श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आणखी ही गीतं ऐकणार आहोत. दरम्यान एक जनजागृतीपर निवेदन ऐकूया. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवतीय. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट, तिखट पदार्थ खाणं टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकेदुखी, उलट्या होणं इत्यादी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.

0: हापूस या चित्रपटातलं हे गीत राहुल सक्सेना यांच्या मुख्य स्वरात आपण ऐकलं. संदीप खरे यांचं गीत आणि संगीत डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं होतं. कार्यक्रमातलं पुढचं गीत ऐकण्यापूर्वी आमच्या कार्यक्रमाविषयीचे काही संदेश ऐकूया.
1: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
2: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे.

0: स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553-1705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

चित्रपट सिंघम, स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत सुखविंदर सिंग यांच्या स्वरात.

बार बार देखो या चित्रपटाकरता अमर आरशी आणि बादशाह यांनी गायलेलं हे गीत अमरीक सिंग आणि कुमार यांनी लिहिलं होतं. जसलीन रॉयल यांचं या गीताला संगीत होतं.

0: रॉय या चित्रपटातलं गीत होतं. कुमार यांनी हे गीत लिहिलं होतं. या गीताला मीट ब्रोज अंजान यांचं संगीत होतं. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आता ऐकूया.
1: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
2: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
3: बरोबर,
2: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
3: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
2: अजिबात नाही.
3: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
1: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

ओके जानू या चित्रपटाकरता अरिजित सिंग यांनी हे गीत गायलं होतं. गुलजार यांच्या गीताला ए आर रहमान यांचं संगीत होतं. पद्मावत या चित्रपटातलं गीत आता ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, पद्मावत चित्रपटातल्या या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकला. आता ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही. आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ. पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी

कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचाच 40वा स्थापना दिवस. आजच्या दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲप्लिकेशनवरून जगात सर्वत्र आपण हे प्रसारण ऐकू शकता. दुपारचे 3:10 आणि 42 सेकंद होत आहेत. याबरोबरच आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. यानंतर आमच्या सायंकालीन सभेत आपली भेट होईल ठीक 4:58. मी देवयानी देशपांडे आपली रजा घेतेय. नमस्कार.

0: शुभ संध्या।
1: शुभ संध्या श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। संध्याकाळचे 5:26 झाले आहेत। आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता आम्ही सुरू करत आहोत। या सायंकालीन प्रसारण सभेत मी पूजा बवले तुम्हा सर्वांचं स्वागत करते। प्रसारण सभेची सुरुवात करूया हिंदी चित्रपट संगीताने।

कार्यक्रमात सुरुवातीला आपण बॉम्बे टू गोवा या चित्रपटातील राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकलं, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. श्रोते हो, आज 30 मे गोवा राज्य स्थापना दिवस. आजच्याच दिवशी म्हणजे 30 मे 1987 रोजी गोवा राज्याला 25वं पूर्ण राज्य म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला होता. भौगोलिकदृष्ट्या जरी हे भारतातील सर्वात छोटं राज्य असलं तरी देशविदेशात त्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. यामागे गोव्याचा निसर्ग, पर्यटन याबरोबरच

चित्रपटसृष्टीचं योगदानही मोठं आहे. तिथला निसर्ग, संस्कृती, भाषा, संगीत घर बसल्या आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम चित्रपटसृष्टी अगदी 70s करत आहे. ऐकूया त्याच काळातलं गोव्याशी संबंधित आणखी एक लोकप्रिय गीत.

ज्याला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि चित्रपट होता बॉबी. श्रोते हो, चित्रपटसृष्टीचं जसं गोव्याशी जवळचं नातं आहे तसंच किंबहुना त्यापेक्षाही घट्ट नातं म्हणजे गोवा आणि पर्यटन. परदेशातून भारत बघायला येणाऱ्या पर्यटकांमध्ये पहिली पसंती गोव्याला दिली जाते आणि भारतातही सहलीचा विषय निघाला की डोळ्यासमोर पहिलं नाव गोव्याचंच येतं. गोव्याला वारंवार भेट देणारे पर्यटक आणि दरवेळी गोव्याचा प्लॅन ठरवून ऐनवेळी तो बारगळल्याने न जाऊ शकलेले पर्यटक यापैकी कोणाची संख्या जास्त हे ठरवणं तसं अवघड असलं तरी त्यावरून होणारी विनोद निर्मिती हा सुद्धा गोवा ट्रीपचा एक भागच म्हणायला हवा. अर्थात अशा गोव्याच्या ट्रीप ठरवण्यात किंवा ठरण्यामागेही चित्रपटसृष्टीचाच मोठा हात आहे. आठवतोय ना 2001 सालचा तो 3 मित्रांचा चित्रपट? अगदी बरोबर ओळखलात, दिल चाहता आहे. ऐकूया त्याच चित्रपटातील जावेद अख्तर यांचं गीत शंकर महादेवन यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलंय शंकर, एहसान आणि लॉय यांनी.

श्रोते हो, गोव्याला फिरायला जाण्यासाठी वयाचं कुठलंच बंधन नाही. मनाने चिरतरुण असणाऱ्या प्रत्येकाला गोवा आपलंसं करतं हे सुद्धा आपल्याला चित्रपटसृष्टीनेच सांगितलं बरं का. कसं ते या गाण्यात ऐकूया. एन सी कारुण्य यांच्या स्वरात स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेलं आणि शांतनू मोइत्रा यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातील.

श्रोते हो, गोवा म्हटलं की आणखी एक गोष्ट आठवते, ते म्हणजे गोव्याचे फेस्त आणि कार्निवल. याचा अनुभवसुद्धा आपल्याला चित्रपटसृष्टीने घरबसल्या दिला. ऐकूया या कार्निवलची झलक असलेलं जोश चित्रपटातील हे एक लोकप्रिय गीत. अभिजित, जॉली मुखर्जी, हेमा सरदेसाई आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, समीर यांच्या गीताला संगीत अन्नू मलिक यांचं.

श्रोते हो, अनेक चित्रपटात काही प्रसंगांमधून किंवा गाण्यातून गोव्याचा निसर्ग आपण अनुभवला. काही चित्रपटात तर संपूर्ण कथाच गोव्यात घडते. अशाच काही चित्रपटांपैकी एक म्हणजे 1996 सालचा खामोशी द म्युझिकल. हा चित्रपट म्हणजे गोव्याचा निसर्ग आणि संगीत यांचा सुरेख संगम. ऐकूया या चित्रपटातील हे एक सदाबहार गीत. कविता कृष्णमूर्ती, श्रद्धा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत, जतीन ललित यांचं.

0: श्रोते हो, आणि या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण बॉम्बे टू गोवा, बॉबी, दिल चाहता है, लगे रहो मुन्ना भाई, जोश आणि खामोशी द म्युझिकल या चित्रपटातील काही गीतांचा आस्वाद घेतलात. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त गाण्यांच्या माध्यमातून केलेली ही गोव्याची सफर तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 5:30 आणि 30 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. आज या कार्यक्रमात स्टेट ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध दिवंगत पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नाथ अर्थात KK यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतील KK. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार. सादर करते धीरज केदारी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक KK यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला KK. लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं. सादर करते धीरज केदारी.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टे ट्यून्ड या सत्रात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे. 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते. आणि ही होती के के यांच्या सुमधूर आवाजाची जादू. 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अंशानेही स्वर्गात प्रवेश केला. पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते, हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक के के यांचे. प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमावल्याच्या दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि के के यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल. चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी के के यांचे एक गाणे आहे. काही आठवणी विसरल्या गेल्या आहेत पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते. हे एका पिढीच्या अंतासारखे आहे. असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले, के के यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे पण कृष्णकुमार कुन्नात यांना के के कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही. के के यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला, मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या 20 वर्षातच आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती. आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतीशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नात यांनी गायक बनण्याचे आपले स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये के यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती. मात्र सजदे या गाण्याच्या गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते. एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपल्या यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणाशक्तीसारखी होती. त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता. आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने

सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले. बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने आखो मे तेरी या गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला. मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती. त्याला अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते. आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी केकेने नेरोलॅक पेन्स, हिरो होंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3,500 अधिक जिंगल्स गायल्या आहेत. तुम्हाला मोहब्बत, हिपी फुर्रे, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण ए आर रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने दस बहाने गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले. पल नंतर 2 महिन्यांनी हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते. ही एक देणगी त्याला लाभली होती. एका मुलाखतीत केके म्हणाले की जेव्हा त्यांना कळले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती. किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनीही केके यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले. दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेड झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ, तेलगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याने आपल्या मातृभाषेत म्हणजेच मल्याळममध्ये फक्त एकच गाणे गायले आहे.

केकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मनातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जादूविषयी बोलू शकत होते. लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दिवाना आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन ज्यांनी आधी उल्लेख केल्याप्रमाणे केके यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते. त्यांना केके आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. केके यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध, त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. केके यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. केके यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाह

आता है या 2001 मधील कोई कहे कहता रहे साथिया, 2002 मधील ओ हम दम सुनियो रे देवदास, 2000 मधील डोला रे डोला काका या 2003 मधील चित्रपटातील उरियन उई राय घिली या 2004 मधील चित्रपटातील अपडी पोडू दस या 2005 मधील चित्रपटातील दस बहाने वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 मध्ये गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है ओम शांती ओम या 2007 मधील चित्रपटातील आंखों में तेरी बचना ए हसीनो या 2008 मधील चित्रपटातील खुदा जाने जन्नत मधील जरासा खट्टा मीठा मधील सजदे आशिकी टू मधील पिया आयना तसेच मर्डर 3 मधील मत आजमा रे इंडिया वाले हे हॅपी न्यू इयर 2014 मधील आणि बजरंगी भाईजान या 2015 मधील चित्रपटातील तू जो मिला. केके त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून लोकप्रिय होते. केकेला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जाने साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला. कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली मल्याळी आई वडील त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील सी एस नायर यांच्या घरी झाला. केके नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले. मातृसत्ताक उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले. केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले. किरोडीमल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर केके यांनी संगीताची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने घालवले. स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 मध्ये केके मुंबईत आले. जस्ट मोहब्बत शकलका बुम बुम कुछ झुकी सी पलकीन हिप हिप हुर्रे काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली. केके हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते.

केके यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते केके यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा चेहरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेऱ्यासमोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की केके यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढउतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये केके यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एस आर प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत केके यांना 30वे स्थान मिळाले. बीबीसीच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत केके यांच्या 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. केके यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग केके यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांचे दिल इबादत हे गाणे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, केके हे एक ट्रेंड सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्यानंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय केके यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत, असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.

केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. केके खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगलगीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे म्हणाली, मी केके सोबत स्टेजवर वेड्यासारखे वागायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे, इतकी की मला केके सारखे थोडेसे व्हायला आवडेल. ए आर रेहमान, रिचा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील केके यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी केके यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एका महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रात्री सुमारे 10:30 केके यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगी ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. केके फक्त गायक नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलबिदा ऐकलं की वाटतं केके कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: युवमणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम युववाणी. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 5:59 आणि 25 सेकंद होत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

संध्याकाळचे 6:10 आणि 20 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर ठीक 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 6:30 संस्कृत वाणी, यामध्ये डॉ सरोज भाटे यांचं स्मरण तर्कतीर्थांचे या विषयावरील भाषण आपण ऐकू शकाल. याशिवाय वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांच्या स्वरात ऋग्वेदातील शांती मंत्र देखील आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. 7:15 वृत्तविशेष, हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये आम्ही शेतकरी, शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित या कार्यक्रमात प्रगतिशील महिला शेतकरी उज्ज्वला मगर यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. बाजारभाव. 7:15 एक कलाकार, आजचा कार्यक्रम केंद्रित असेल अभिनेते परेश रावल यांच्यावर, सादरकर्त्या पूजा बवले. 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:30 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका, 10:00 अखिल भारतीय संगीत कार्यक्रमात स्मिता मुकाशी यांचं ख्याल गायन, हे सर्व कार्यक्रम आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. आता जाणून घेऊया उद्या रविवार 31 मे रोजी प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांविषयी. 5:55 गिरवाणवाणीमध्ये पारंपरिक श्रीरामचरित रामस्तुती मधुसूदन कानेटकर यांच्या स्वरात. 6:05 प्रभात वंदन चिंतन या सदरात अनिल अवचट यांचे विचार आपण ऐकू शकाल. 6:25 6:30 रूपरेषा, 6:35 दिनविशेष, सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी, यामध्ये उसातील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण या विषयावरील माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमिन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर मध्ये बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत प्रवीण चिपळूणकर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असून मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 7:00 आजचा विचार, 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 आमच्या संग्रहातील काही गीतं. 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम, सादरकर्ते विश्वास वाघमारे. आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. श्रोते हो, 9:00 आपण आस्वाद घेऊ शकाल मराठी चित्रपट संगीताचा. 9:30 सप्ताह विशेष चर्चा, यामध्ये गावोगावच्या जत्रा आणि यात्रा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 10:00 ऐकूया नाट्यसंगीत. 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 आणि 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला मुक्त संवाद आणि त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद. 12:00 आमच्या महिला श्रोत्यांसाठी वनिता मंडळ, यामध्ये गप्पा टप्पा विषय स्वभाव. सहभाग आहे अपर्णा जोग, सुनीता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 आमच्या श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड. 1:40 वाद्यसंगीत. 12:15 आणि पुन्हा 2:30 द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी. 6:10 रूपरेषा. 6:30 आमच्या छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत, यामध्ये उद्या आपण ऐकणार आहोत हरहुन्नरी बालमित्र अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी याच्याशी निलिमा मांदिग्रे यांनी केलेली बातचीत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. माझं घर माझं शेत या कार्यक्रमात ह भ प मंगेश बबन शिंदे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकू शकाल 7:15. 8:00 मन की बात. 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट,

0: 9 वाजता अनुगुंज, 10 वाजता रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभेत श्री ए येरैया यांचं कर्नाटकी सॅक्सोफोन वादन आपण ऐकू शकाल. हे सर्व कार्यक्रम आमच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं त्यांच्या नियोजित वेळेत प्रसारित तसंच सहक्षेपित केली जातील. तर ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 6:15 आणि 50 सेकंद झाले आहेत. आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: श्रोतो हो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुन्हा प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
2: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल रविवारी 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: मैत्रिणींनो, 31 मे रविवार काही लक्षात येतंय का? अहो, 5वा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार. म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
4: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
5: बरोबर,
4: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
5: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
4: अजिबात नाही,
5: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
3: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना? अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553 1705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: संध्याकाळचे 6:20
2: आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः पुरुषोत्तम शर्मा.

वाजून 30 मिनिटं आणि 20 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम संस्कृतवाणी. आज या कार्यक्रमात डॉक्टर सरोज भाटे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. विषय आहे स्मरण तर्कतीर्थांचे. याशिवाय वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ऋग्वेदातील शांतीमंत्र देखील आपण ऐकणार आहोत. निर्मिती सहाय्य आहे वंशिका पवार यांचं. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे महाराष्ट्रातील एक महान संस्कृत पंडित, विचारवंत, धर्मशास्त्रज्ञ आणि मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक होते. आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमात डॉ सरोजा भाटे यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. शीर्षक आहे स्मरण तर्कतीर्थांचे.
1: गेल्या शतकाच्या पूर्वार्धातला महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हा वैचारिक घुसळणीचा इतिहास आहे. एकीकडे पारतंत्र्यामुळे आलेली हतबलता, त्यामुळे होणारी घुसमट आणि दुसरीकडे धार्मिक सामाजिक परंपरांमधल्या काचणाऱ्या रूढीमुळे समाजात पसरलेली अस्वस्थता यांच्यामुळे निर्माण झालेल्या या घुसळणीमधून नव्या क्रांतिकारक विचारांचं नवनीत काढणाऱ्या विचारवंतांपैकी एक होते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. त्यांच्या लोकोत्तर कार्याचं हे स्मरण. साधारणपणे 100 वर्षांपूर्वी कृष्णाकाठच्या वाई या शहरात प्राज्ञपाठशाळा मंडळ या संस्थेत केवलानंद सरस्वती या प्राच्यविद्यापंडितांनी भारतीय विद्यांच्या अध्यापनाला सुरुवात केली. या पाठशाळेत दाखल झालेल्या लक्ष्मण जोशी या विद्यार्थ्यानं वेद, वेदांत, व्याकरण, मीमांसा इत्यादी विद्यांचं पांगत अध्ययन केलं. नंतर विनोबांच्याकडे जाऊन इंग्रजीचे धडे घेतले आणि त्यानंतर काही काळ वाराणसीमधल्या विख्यात शास्त्री पंडितांकडून न्यायशास्त्र आत्मसात करून कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयाची तर्कतीर्थ ही पदवी संपादन केली. तेव्हापासून पुढे आयुष्यभर तर्कतीर्थ हीच त्यांची ओळख बनली. इतकंच नव्हे तर ती त्यांच्या जीवितकार्याचं व्यवच्छेदक लक्षण बनली. ज्यावेळी इतर पाठशाळांमध्ये वेदपठण आणि घटपटांची खटपट चालू होती, त्यावेळी प्राज्ञपाठशाळेमधले विद्यार्थी राष्ट्रसेवेचे आणि सामाजिक क्रांतीचे धडे गिरवत होते. गुरु केवलानंद सरस्वती यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाखाली तर्कतीर्थांनी पाठशाळेतून अंधश्रद्धा निर्मूलनाची तुतारी फुंकली. धार्मिक परंपरेच्या खतपाण्यावर पोचलेली सामाजिक विषमता त्यांना अस्वस्थ करू लागली. दीर्घ व्यासंगानं आपल्या भारतीय ज्ञानपरंपरेची पाळमुळं त्यांच्या हाती लागली होती. तितक्याच दीर्घ व्यासंगानं आत्मसात केलेल्या तर्कशास्त्राच्या कसोटीवर हाती लागलेलं ज्ञान घासून त्यांनी त्याचं यथार्थ स्वरूप समजून घेतलं आणि अशा यथार्थ स्वरूपात जाणलेल्या शास्त्रांचं शस्त्र हाती घेऊन ते सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्यात उतरले. आपल्या गुरूंबरोबर अनेक शास्त्रार्थ सभांमध्ये आपलं मत निर्भीडपणे मांडून ते पटवण्याचा त्यांनी कसोशीनं प्रयत्न केला. एकदा शेकडोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या एका सनातन पंडितांच्या भरसभेत वेद अपौरुषेय नाहीत, ते माणसांनी रचले आहेत असं परंपराविरोधी मत मांडून तर्कतीर्थांनी अवघ्या ब्रह्मवृंदाचा रोष ओढवून घेतला.

पण आपल्याला कळलेल्या सत्यापासून ते कधीही हटले नाहीत. जे अनुभवाला पटलं, तर्काच्या कसोटीला उतरलं, त्या सत्याशी बांधिलकी राखताना त्यांनी कधीही तडजोड स्वीकारली नाही. प्रसंगी चपला आणि धोंड्यांचा मारा सहन करावा लागला. स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतल्यानंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. एकदा भूमिगतही व्हावं लागलं, पण आपल्या विचारांशी ते ठाम राहिले. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीच्या दरम्यान धर्मशास्त्राच्या आधारे अस्पृश्य कुणाला म्हणायचं हे समजून घेण्यासाठी तर्कतीर्थांना बोलवून घेतलं. तेव्हा तर्कतीर्थांनी आज ज्यांना अस्पृश्य म्हणता येईल अशी जातच अस्तित्वात नाही असं ठामपणे सांगून अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला शास्त्राधार दिला. आंतरजातीय विवाह ही आज तितकीशी गंभीर समस्या नाही, पण 100 वर्षांपूर्वी ती फारच गंभीर होती. अशावेळी महात्मा गांधींचे चिरंजीव आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या यांच्या आंतरजातीय विवाहाचं पौरोहित्य करून तर्कतीर्थांनी एका नव्या सामाजिक चळवळीचा श्रीगणेश केला. नुकतीच गुजरातमधल्या सुप्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराची 75 साजरी झाली. या जीर्णोद्धाराच्या इतिहासातल्या फारशा प्रसिद्धी न मिळालेल्या परंतु अतिशय महत्वाच्या अशा ऐतिहासिक घटनेचे शिल्पकार आहेत तर्कतीर्थ आणि त्यांचे गुरु केवलानंद सरस्वती. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करायचा निर्णय घेतला. त्यावेळी गांधीजींनी त्यांना हे मंदिर हरिजनांसाठी खुलं करायची सूचना दिली. ती कळल्यावर त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या धर्मकार्यावर सगळ्या सनातन वैदिकांनी बहिष्कार टाकला. मग राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तर्कतीर्थांना या कामासाठी विचारणा केली. तर्कतीर्थांनी आपले गुरु आणि काही वैदिकांच्या समवेत सोमनाथला जाऊन विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा केली. आपल्याला मिळालेल्या दक्षिणेतला फक्त 1 रुपया स्वीकारून उरलेली रक्कम त्यांनी देणगी दिली. अशा तऱ्हेनं परंपरा आणि नवता यांची सांगड घालत, परंपरेला आधुनिकाशी जोडून घेत तर्कतीर्थ धर्मसुधारणेच्या द्वारा सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवरचा प्रवास आयुष्यभर चालत राहिले. त्यांचे गुरु त्यांच्या या कार्यात त्यांचे प्रेरणास्रोत होते, त्यांचं त्यांना अनुमोदन होतं, ही बाबही आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याकाळी परंपरावादी कर्मठांचा बालेकिल्ला असलेल्या वाई शहरात कर्मवीर शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेतही तर्कतीर्थांनी भाग घेतला. इतकंच नव्हे तर सगळ्यांच्या भोजनाची सोय केली. त्याही पुढे जाऊन त्यांनी दलितांसाठी एक वसतिगृह सुरू केलं आणि त्यावेळीही त्यांना वाईकर सनातनी पंडितांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. काही काळ तर्कतीर्थांनी सक्रिय राजकारणातही भाग घेतला. विशेषत गांधीजींचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी अनेक सभांमधून भाषणं दिली. परंतु शेवटी आपला पिंड बुद्धिनिष्ठ सत्यशोधकाचा आहे हे ओळखून त्यांनी एका क्षणी चालून आलेली सत्ता आणि सत्य यातून सत्याची निवड केली आणि आपलं परिवर्तन आणि प्रबोधनाचं काम चालू ठेवलं. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना मार्क्सवादी विचारवंत आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी मानवेंद्रनाथ रॉय यांनी त्यांचा उल्लेख भारतीय प्रबोधनाचे प्रतिनिधी असा केलेला आहे. तर्कतीर्थ हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. जसा कर्मयोग हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठळक पैलू आहे, तसाच दुसरा पैलू म्हणजे लेखन. 93 वर्ष

वर्षांच्या दीर्घ आयुष्यात त्यांनी अफाट लेखन केलं. हे सगळंच लेखन त्यांच्या चौफेर वाचनाची आणि सखोल चिंतनाची साक्ष देतं. पारंपरिक विद्यांच्या अध्ययनाबरोबरच त्यांनी विनोबांच्या मार्गदर्शनाखाली मिल, गिबन आणि शेक्सपियर यांचंही वाचन केलं. अलीकडेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं त्यांचं समग्र वाङ्मय 18 खंडात प्रकाशित केलं आहे. प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्राध्यापक सुनील कुमार लवटे यांनी या खंडांचं संपादन केलं आहे आणि या खंडामध्ये तर्कतीर्थांचं जे काही वाङ्मय सामावलेलं आहे ते सुमारे 10,000 पानांचं आहे असाही उल्लेख त्यांनी त्यांच्या मुलाखतीत केला आहे. या खंडांवरून एक नजर फिरवली तरी तर्कतीर्थांच्या बहुमुखी प्रज्ञेचा प्रत्यय येतो. तर्कतीर्थांनी संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून लेखन केलं. वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी शुद्धी सर्वस्वम या संस्कृत लघुनिबंधानं त्यांची लेखन कारकीर्द सुरू केली. त्यांच्या इतर संस्कृत लेखनापैकी त्यांनी बरंच संस्कृतमधूनही लेखन केलं, पण त्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या त्यांनी संस्कृतमधून केलेल्या अनुवादाचा विशेष उल्लेख करायला हवा. डॉक्टर मंगलदेव शास्त्री या विद्वानाच्या मदतीनं हा अनुवाद राष्ट्रपतींच्या सूचनेवरून त्यांनी केला आणि 2-1 वर्षात हे जटील काम पूर्ण करून त्याची प्रत वाईच्या मुद्रणालयात छापून शासनाच्या हवाली केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचं ज्योतिनिबंध या नावाचं चरित्र, जडवाद अर्थात अनिश्वरवाद असं एक निबंध आणि आनंद मीमांसा असा आणखीन एक निबंध, यांसारखे आणखीनही काही उद्बोधक निबंध आणि हिंदू धर्माची समीक्षा यांसारखे अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिंतनपर असे ग्रंथही त्यांनी लिहिले. वैदिक संस्कृतीचा विकास या शीर्षकाच्या त्यांच्या व्याख्यानांच्या संग्रहामध्ये वेदकालीन तसंच वेदोत्तरकालीन भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंची त्यांनी केलेली मीमांसा त्यांच्या प्रदीर्घ व्यासंगाची आणि मूलगामी चिकित्सेची साक्ष देते. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. मराठी भाषेतल्या साहित्याला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. वैदिक संस्कृतीचा मूलाधार आध्यात्मिक चिंतन असून विश्व संस्कृतीचं पोषण करण्याचं सामर्थ्य या संस्कृतीमध्ये आहे असा विचार मांडून या संस्कृतीच्या बलस्थानांची तसंच उणीवांचीही परखड चिकित्सा या ग्रंथामध्ये केलेली आढळते. या ग्रंथाचा विद्वानांनी खूप गौरव केला आणि या ग्रंथाचे पुढे हिंदी, इंग्रजी आणि आता अलीकडे ओडिया भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहेत. आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत या शीर्षकाचंही एक पुस्तक तर्कतीर्थांनी लिहिलं, तोही व्याख्यानांचा संग्रहच आहे. त्यांनी त्यामध्ये मराठी साहित्याच्या समीक्षेची समीक्षा केली आणि भारतीय सौंदर्यशास्त्रामधल्या रससिद्धांतांचं सविस्तर विवेचन केलं. मराठी साहित्याची समीक्षा संस्कृत साहित्यशास्त्रामधल्या रससिद्धांताच्या आधारे करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे असा एक इशाराही त्यांनी या समीक्षेमध्ये दिलेला आहे. तर्कतीर्थांनी साहित्य संमेलनं, ग्रंथ प्रकाशन, सत्कार समारंभ अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवर भाषणं दिली. तीही अतिशय अभ्यासपूर्ण आहेत आणि त्यांचाही समावेश त्यांच्या समग्र वाङ्मयाचे जे खंड प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये केलेला आहे. त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्र, पुस्तकांच्या प्रस्तावना आणि पत्र यामध्ये सुद्धा त्यांच्या सखोल ज्ञानोपासनेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. या सगळ्यांचं संकलन त्या साहित्यांच्या खंडामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. अखिल मराठी साहित्याला ललामभूत ठरेल असं त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे मराठी विश्वकोशाची रचना. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं मराठी विश्वकोश तयार करायचं ठरवलं. 1962 या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाली. जवळजवळ 30 वर्षांहून अधिक काळ

0: प्रधान संपादक म्हणून काम करतानाच तर्कतीर्थांनी विश्वकोशासाठी जवळजवळ 160 नोंदी लिहिल्या. त्यांनी ह्या ज्या नोंदी लिहिल्या त्यामध्ये वेदांपासून वेबपर्यंत आणि अब्राकाडब्रापासून आदिशक्तीपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती लिखाण केलेलं आहे. ह्या सगळ्या नोंदींवरून सुद्धा एक नजर जर फिरवली तर त्यांच्या प्रज्ञेच्या अनिर्बंध संचाराची कल्पना येते. एखाद्या विषयावरची सर्वंकष आणि आशयघन अशी नोंद मोजक्या आणि नेमक्या शब्दात अचूक कशी लिहावी याचा वस्तुपाठ म्हणजे या नोंदी. विश्वकोशातल्या लेखनाच्या निमित्तानं त्यांनी अनेक नवे पारिभाषिक शब्द मराठीला दिले. मराठी ज्ञानभाषा म्हणून समृद्ध व्हावी हा विश्वकोश निर्मितीच्या मागचा एक प्रधान उद्देश असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी स्वतःही खूप प्रयत्न केले. आणखी एका आगळ्या वेगळ्या कोशाच्या निर्मितीचं श्रेय तर्कतीर्थांकडे जातं, तो म्हणजे धर्मकोश. प्राज्ञपाठशाळा मंडळात केवलानंद सरस्वतींनी जवळजवळ 100 वर्षांपूर्वी या कोशाची पायाभरणी केल्यानंतर तर्कतीर्थांनी त्याच्या प्रधान संपादकपदाची धुरा सांभाळली आणि या कोशाचे 25 खंड संपादित करून प्रकाशित केले. आतापर्यंत या कोशाचं अर्धाधिक काम संपलंय आणि तो अजूनही चालूच आहे. या कोशासाठी सुमारे 250 ग्रंथातून धर्मविषयक वचनांचा संग्रह करून त्या वचनांची कालक्रमानुसार मांडणी करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये देशकाल परिस्थितीनुसार परिवर्तन झालं आहे या विचारावरती आधारित या कोशाची संकल्पना असून या कोशाच्या निमित्तानं भारताच्या संदर्भात धर्म या शब्दाची व्याप्ती विशाल असून त्यामध्ये राजनीती कायदा यासारख्या विषयांचाही समावेश होतो हे तर्कतीर्थांनी पहिल्यांदाच दाखवून दिलंय. त्यांच्या जीवन कार्यातल्या काही प्रमुख घटनांचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा आहे. एक तत्वचिंतक, व्यासंगी विद्वान, ज्ञानयोगी आणि धर्मसुधारणेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणणारे प्रबोधनाचे पायिक कर्मयोगी ही त्यांची आपल्याला आतापर्यंत झालेली ओळख खरं तर अपुरी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन खोलवर जाऊन वेध घेतला तर त्यांचे अनेक वेगवेगळे पैलू हाती लागतात. एक विद्वान त्यांना आधुनिक सनातनी म्हणतात. परंपरा आणि परिवर्तन, जडवाद आणि आत्मवाद, श्रद्धा आणि चिकित्सा, शास्त्र कर्कशता आणि काव्य कोमलता अशी अनेक द्वंद्व असे अनेक विरोधाभास त्यांच्या ठाई नांदत होते. नवमानवतावाद हे त्यांच्या जीवित कार्याचं अधिष्ठान होतं. असं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व महाराष्ट्रात होऊन गेलं हे महाराष्ट्राचं खरोखर भाग्य आहे.
1: श्रोते हो, आताच आपण स्मरण तर्कतीर्थांचे डॉ सरोजा भाटे यांचं भाषण ऐकलं. आता आपण यानंतर ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकणार आहोत. स्वर आहे वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आताच आपण ऋग्वेदातील शांती मंत्र ऐकलात. स्वर होता वेदमूर्ती श्रीकांत गोरे आणि सहकारी यांचा. याचबरोबर श्रोतेहो संस्कृत वाणी हा कार्यक्रम आम्ही इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संस्कृत वाणी. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 7:53 झाली आहेत. ऐकूयात काही जनजागृतीपर निवेदनं. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं दिसल्यास, जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:55 होत आली आहेत. यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: सात वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय

0: घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थांचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्ष प्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्रं न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्रं मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एमएसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. सीयूईटी यूजी 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात

0: गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही, असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात, असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर पोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी, साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं, असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षण विषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतहो, आपण जाणताच की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी मुक्त संवाद साधतात. येत्या रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. पुणे

0: अ केंद्रावर या सहक्षेपणानंतर लगेचच मन की बात कार्यक्रमाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. या अनुवादाचं पुनः प्रसारण रात्री 8 वाजता मुंबई केंद्रावरूनच केलं जाईल. लक्षात घ्या, रविवारी सकाळी 11 वाजता पुणे अ आणि पुणे ब केंद्रावरून मन की बात या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचं सहक्षेपण आम्ही करणार आहोत आणि या संवादाचा मराठीतून अनुवाद पुणे अ केंद्रावर लगेचच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि या अनुवादाचं पुनः प्रसारण मुंबई केंद्रावरूनच रात्री 8 वाजता सहक्षेपित करण्यात येईल. मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
3: काय,
4: स्वतः पासून सुरुवात कर.

मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास, आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन। मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी। आणि यासाठी आपण फोन करू शकता मंगळवारी 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात। आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706। आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल रविवारी 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात।

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी. आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही.
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील जगभरात सर्वत्र. 7:14:22 झाले आहेत. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केला जाईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉ अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्कनुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
2: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठ राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो ते तयार करून दिलेलं आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकलसाठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे असं सगळं दिलंय, तर ते बरोबर होते किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4थं वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4थ्या वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील, अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: तर तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे 4थं वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरच असणार आहे,

0: तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
1: हा, याचे दोन भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वीनंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc बीकॉम मिळायची. आता त्याला 12वीनंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4थं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील दोन भाग आहेत. एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
0: सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केला जाणार आहे नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
1: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळे त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्समध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं, पेडागॉजी जी पूर्ण केली, वर्गात जे शिकला, त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही, परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी

0: की शिकलाय, तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे. आणि यासाठी या टास्क फोर्सला येत्या वर्ष 2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत, जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील. आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे. आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ते 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे आणि संपूर्ण देशाकरताचं उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही तर मिनिंगफुल GER अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉ अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबत
3: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ऍपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी कार्यक्रम।

शेतकरी बंधूंनो, राम राम। माझं घर माझं शेत या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत। आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ, शके 1948, 30 मे 2026। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज। येत्या 5 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। सोसाट्याचा वारा वाहून गारांचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्यानं वर्तवली आहे। कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। येत्या 5 दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील। भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आपण ऐकलात। माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आता ऐकूया आम्ही शेतकरी या अंतर्गत शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित कार्यक्रम। यामध्ये प्रगतिशील महिला शेतकरी उज्ज्वला नवनाथ मगर, राहणार निमगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत।

0: आम्ही शेतकरी। शेतकरी मित्रांनो नमस्कार। कसं आहे, एखाद्या शब्दाचा विचार करताना आपल्या मनात ज्या प्रकारच्या प्रतिमा तयार होतात ना, त्या आपल्यासाठी विशेष सामाजिक अर्थ दर्शवतात। म्हणजे जसं शेतकरी या शब्दाचा विचार केला तर आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात शेतकरी शेतात नांगरणी करतो आणि आकाशाकडे आषाढभूत नजरेने पाहतो अशी शेतकऱ्यांची प्रतिमा आपल्यासमोर येते। आणि या प्रतिमांमध्ये महिला शेतकरी यांच्या प्रतिमा दिसतच नाहीत। याचा अर्थ काय असेल तर, की शेतकरी या शब्दांच्या अर्थामध्ये पुरुष आहे आणि त्यामध्ये महिलांचा समावेश नाही। पण हे नक्कीच खरं नाहीये आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तर हे एकदम उलट आहे। खरं तर शेतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि यामध्ये महिलांची खूप महत्वाची भूमिका आहे। महिलांशिवाय शेती होऊच शकत नाही, कारण शेतीचा शोधच मुळात महिलांनीच लावलेला आहे। शेतीशी संबंधित आकडेवारी अनुसार भारतातील ग्रामीण भागातील सुमारे 73% महिला कृषी क्षेत्रात कामं करतात। आणि शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात अशाच धाडसाने शेती व्यवसाय उभं करणाऱ्या महिला शेतकरी आज आपल्या आम्ही शेतकरी या कार्यक्रमात आपल्या भेटीला आलेले आहेत। त्यांचं नाव आहे उज्ज्वला नवनाथ मगर। त्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे राहतात, तिथेच त्यांची शेतीही आहे। ताई नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात।
1: धन्यवाद सर।
0: ताईंबद्दल थोडं सांगायचं झालं तर ताईंना सन 2017 नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषीथॉनचा आदर्श भाजीपाला उत्पादक शेतकरी असा पुरस्कार मिळालेला आहे। आणि 2018 सोलापूर तालुक्यातील प्रतिष्ठित देशभक्त बळवंतराव मगर प्रतिष्ठान यांचा नानासाहेब मगर कृषीभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे। आजच्या कार्यक्रमात ताईंचा शेती व्यवसायामधला प्रवास आपण जाणून घेणार आहोत।

0: सर्वप्रथम आम्हाला तुमच्याविषयी थोडं सांगा. तुमचं लहानपण कुठं गेलं आणि तेव्हा कोणकोण शेती करायचं आणि शेतीची आवडच मुळात तुम्हाला कशी निर्माण झाली? काही लहानपणीचे किस्से आठवणी असतील तर तेही आम्हाला जरूर सांगा.
1: माझं लहानपण आष्टी रंगारेच आष्टी माझं माहेर आहे, तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
0: अच्छा
1: ह्या ठिकाणी माझं. त्या ठिकाणी आम्ही चार भावंडात मी सगळ्यात मोठी,
0: अच्छा
1: आणि त्यावेळेस माझी आजी, आई आणि वडील ही
0: अच्छा
1: तिघजण शेती करायची. पण शेतीला भरपूर पाणी नसल्यामुळं ती शेती अशी तशीच करायची. आणि त्यात मी मोठी असल्यामुळं मग काय करायचं, सकाळी 7ची शाळा असायची, 7ला शाळेत जायचं, 11ला त्यावेळी शाळा सुटायची,
0: बरं
1: 11 वाजता आली का भावंडांना सांभाळायला रानात जायचं.
0: अच्छा
1: आणि त्या दोन भावंडाला माझ्या पाठचा एक भाऊ, त्या भावाला सांभाळायला मी जायची.
0: अच्छा
1: तोच माझी आजी, आई आणि वडील कशी शेती करते ती ही मी निरीक्षण करून ती शेती बघायची,
0: अच्छा
1: की आई काय करते, आजी काय करते किंवा वडील काय करते, तर ही बघायचं. ती बाळ सांभाळत सांभाळत त्या शेतीकडे चांगलं माझं लक्ष गेलं आणि त्या थोडी थोडी शेतीची मला गोडी लागली. मग त्यावेळेस आमच्याकडे असायची ज्वारी,
0: अच्छा
1: आणि ती वर्षातून एक वेळेस त्या ज्वारीची पेरणी केली जायची, आणि त्या ज्वारीच्या पेरणीतून सगळं त्या गरजा भागवल्या जायच्या सगळ्या. आणि त्यात दुष्काळी भाग असल्यामुळं, पाणी नसल्यामुळं, आणि त्यावेळेस काही साधनं एवढी सगळी नव्हती.
0: नव्हती
1: मग त्या ह्याच्यात काय करायची, की ज्वारी टाकल्यानंतर, पेरल्यानंतर त्यात शेंदाडे आणि वाळकं असं त्या ज्वारीत
0: अच्छा
1: पेरलं जायचं. मग ते पेरलं जायचं, ती ज्वारीतले काय करायचं, मी ती भाऊ सांभाळायचा, ती भावांना सांभाळायचं. आणि नंतर मी त्यावेळेस कमीत कमी 7वी ते 8वीला होती.
0: अच्छा
1: आईची वडिलांची कामं झाल्यानंतर ती भाऊ घ्यायचं, दुपारी 2ला ती शेंदाळं वाळकं सगळी काढायची आणि ती गावात विकायला आणायची.
0: अच्छा तो एक दिनक्रमच ठरलेला
1: दिनक्रम
0: सगळा.
1: ठरला. ती वाळकं शेंदाळे विकून घरची काय परिस्थिती आहे, भावांना घरातल्यांना का, तर त्यावेळेस पैसा पाणी भरपूर नव्हतं ना, आणि ती विकायची आणि घरचा बाजार काय असेल ती आणायचा.
0: बरं
1: आणि त्यातून नंतर आमच्या मामाने एक आम्हाला गाई दिली, एक गाय दिली, आणि त्याच्यावर पण आम्ही गाईचं वडील कसं धार काढते, ते आजी कशी धार काढते, आई कशी
0: तोपर्यंत
1: धार
0: गाई
1: काढते.
0: नव्हतेच.
1: गाय नव्हती तोपर्यंत,
0: हा मग मामांनी ही गाई दिली.
1: मामाने ही गाय दिली.
0: अच्छा
1: मग ती कशी धार काढते, ती काय करते, ते असं बघून बघून आम्ही ती शेती करायला सुरुवात केली.
0: अच्छा
1: गाय दिली ती, त्यावेळेस मी 13 वर्षाची होती. दररोज ती गाई शेतातच बांधलेली असायची. सकाळची 7 ते 11ची शाळा असायची, वडील तोपर्यंत सकाळी जायचं, धार काढून यायचं. 11ला शाळा सुटली का नंतर ती भावांना सांभाळायला जायचं, त्या गाईला वैरण काय करायची टाकायची. संध्याकाळी आपण पण ती गाय धार काढायला शिकलेला असल्यामुळं ती दूध काढायचं, संध्याकाळी यायचं ती दूध आम्ही असं घरी खाऊन. म्हणजे त्यावेळेस आम्हाला काय वाटायचं, घरी जास्त खाण्यापेक्षा ती विकलं तर जास्त पैसे
0: पैसे
1: येतील, आणि
0: देतात.
1: त्या पैशातून आमच्या सगळ्या गरजा भागवल्या जातील्या. तर
0: बरं
1: त्यावेळेस साधन, पैसा हा साधनच नव्हतं ना. मग ती बघून बघून काय झालं, की ती मनात रुजलं, की तिथून पुढे जास्त गोडी निर्माण झाली, की आपण शेती करावी किंवा ह्यातून आपल्याला पैसा मिळतोय, ह्यातनं आपल्या सगळ्या गरजा भागल्या जाते त्या. तिथून पुढे जास्त आवड निर्माण व्हायला लागली शेतीची.
0: बरोबर. आणि ताई मग लग्न झाल्यावर तुम्ही निमगाव येथे आपल्या पती श्री नवनाथ बाबूराव मगर यांच्या बरोबर राहायला आलात, तर तेव्हा त्यांना तुम्ही सांगितलं का की तुम्हाला शेती करायची इच्छा आहे, किंवा ते सुरुवातीचे दिवस कसे होते?
1: सुरुवातीला की मला घरच्यांनी कुठल्या घरी द्यावं किंवा कुठं देऊ नये, किंवा सर्व्हिस असावं की शेती असावं, हा तर कायाचा मार्गच नव्हता तो.
0: बरोबर.
1: तरी काय झालं, मला इथं दिल्यानंतर एक 4-6 महिन्याचा कालावधी गेला की आमच्या वडिलांकडे पाणी नव्हतं.
0: अच्छा
1: आणि इथं मला पाणी बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण काहीतरी करू शकतोय, ही इच्छा जास्त मनात प्रगट झाली.
0: अच्छा
1: आणि त्या अनुषंगानं काय केलं, की मी दररोज एक महिना 4-6 महिने गेल्यानंतर आपण काय केलं, की आता रानात काय करायचं काय नाही. पहिले तर त्यांची पिकं होती, ऊस होतं, बाजरी होती, काय अशा सगळ्या गोष्टी होत्या. तरी त्यांच्या त्या गोष्टी त्यांचं पण बघितलं, आल्या आल्यानंतर लगेच तरी ते आपल्याला करता येत नव्हतं, किंवा कुणी आपल्याला त्यांनी सगळ्यांनी प्रतिसाद दिला नसता आपल्याला.
0: साहजिक आहे.
1: किंवा त्यांच्यात मिक्स होऊन मी चांगली ज्यावेळेस करायला चालू केलं, त्यावेळेस त्यांना वाटायला लागलं की बाबा हिला पण छान करता येते, हिला पण जमते. असं करायला लागल्यानंतर हळूहळू सगळ्यांचा कल बघण्याचा, की ही चांगलं करू शकते, हे माझ्याकडे गेला.

0: करू शकती. घरच्या माझ्या मिस्टरांनी काय वाटायला लागलं की त्यांना तू करू शकती, ही तू सगळंच करू शकते का, तर असा त्यांचा विश्वास निर्माण झाला. आणि त्याच्यामुळे मला ती शेती जी काय करायची ती तू कर आणि तुझ्यामुळे ही होऊ शकते असं स्वातंत्र्य मला माझ्या मिस्टरांनी दिलं. आणि असं स्वातंत्र्य प्रत्येक पुरुषाने जर स्त्रीला दिलं तरी ती स्त्री कितीही काहीही घडवू शकते, पण त्या स्त्रीला तेवढं स्वातंत्र्य घरातल्या पुरुष मंडळी किंवा सासू सासरे आई वडील कुणी जे असतील त्या स्त्रीला प्राधान्य द्यायला पाहिजे घरातल्या लोकांनी. ती आजच्या काळाचं काही तिला काय जमते तिला काय येते ही स्वातंत्र्य देत नाहीत लोक, ती स्त्रीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे.
1: वा खूप छान सांगितलं ताई. ताई तुम्ही जेव्हा पहिल्यांदा सांगितलं मिस्टरांना की मला शेती करायची आहे तर तुम्ही म्हटलं की त्यांनी खूप विश्वास दाखवला, तर तो विश्वास कसा संपादन झाला, म्हणजे असा काय किस्सा झाला होता का किंवा कुठलं एक पीक तुम्ही घेतलं होतं आणि ते चांगलं झालं असं काही झालं होतं का?
0: सुरुवातीला काय झालं की 94 एक मला मुलगी झाली आणि म्हणजे 92 माझं लग्न झालं, 94 मला मुलगी झाली. ज्यावेळेस मुलगी झाली आणि माझ्या आईवडिलांची पण परिस्थिती हालाकीची असल्यामुळं मी डिलिव्हरीला किंवा कशाला जाऊ शकली नाही तिकडं, पण त्यावेळेस मला काय झालं की सीझर झाल्या माझी मुलगी झाली मोठी मला एक, त्यावेळेस मला सीझरहून 11 दिवस होता फक्त. आणि 11 दिवसात आम्हाला त्या रानात काय करायचं होतं की 1.5 एकरावर सरकी लावायची होती आणि त्या सरकी लावण्यासाठी आमच्याकडे काही पैसे नव्हतं. मग सरकीचा सीझन तर निघून चाललेला होता, मग सरकी तर या 4 दिवसात आपण लावली पाहिजे आणि ती लावण्यासाठी आमच्याकडे मजुरी देण्यासाठी पैसे नव्हतं. मग त्या 1.5 एकरात 11व्या दिवशी सीझर झाल्यानंतर मी 1.5 एकर सरकी 2 दिवसात ती लावून काढली. त्यावेळेस माझ्या मिस्टरांना असं वाटायला लागलं की सीझरहून 11 फक्त दिवस आहे आणि हिने एवढं कष्ट केले म्हणजे हे काहीतरी करू शकते. हा माझा मोठा प्रपंचातला किस्सा आहे.
1: वा, खूपच मोठं काम केलं होतं तुम्ही तेव्हा.
0: माझी 4 सीझर आहेत सर, 4 सीझर मध्ये मी 7 ते 8 किंवा 9व्या दिवसापासून कामाला सुरुवात केलेली आहे. की कुठलंही शेतीतलं काम मला घरच्यांनी सांगितलं की बाबा तुला त्रास होईल, ही करू नको ती करू नको काही, पण मला शेतीवर जास्त प्रेम असल्यामुळे मला शेती सोडून बाकीचं काही ही वाटत नाही. काय असेल ती शेती.
1: ताई आणि जेव्हा मग पूर्णपणे तुमच्यावर शेतीची जबाबदारी दिली मिस्टरांनी आणि इतर घरच्यांनी, तर सर्वात पहिलं पीक तुम्ही कुठलं घेतलं आणि त्यावेळेसचा साधारण अनुभव कसा होता तुमचा?
0: सुरुवातीला काय झालं सर की आम्ही ऊस करायला लागलो आणि 1-2-3 वर्ष 4 वर्ष ऊस केला.
1: अच्छा, पाणी चांगलं असल्यामुळे
0: ऊस केला, पण आम्हाला क्षेत्र कमी 8 एकर क्षेत्र होत.
1: अच्छा,
0: मग 8 एकर क्षेत्रात ऊसातून काही म्हणलं असं उत्पन्न किंवा सगळ्या गोष्टी प्रपंच ही भागन असं झालं. आणि कसं त्यात पद्धत कशी असते की प्रत्येक वर्षी 8 एकर ऊस असेल असं सांगता येत नाही. 4 एकर ऊस लागण असती, 4 एकर खोडवा असतो. म्हणजे प्रतिवर्ष 50 ना काढलं तर 200 टन 200 टनाला मागच्या काही 10 वर्षात असा काही दर नव्हता, त्याच्यावर काही सगळ्या गोष्टी भागू शकत नव्हतं. मग त्यानंतर काय केलं की आम्ही 1-2-3 वर्ष ऊसाचं बघितलं, ऊसात काय चांगलं जमीन असं झालं म्हणल्यानंतर आम्ही डाळिंब लावले. मग डाळिंब लावल्यानंतर काय झालं, पुन्हा 1-3-4 वर्ष डाळिंबीचा कालावधी चांगला गेला, पण 3-4 वर्षांनंतर आम्हाला डाळिंबीत मर आणि तेलकटनं खूप त्रास व्हायला लागला.
1: अच्छा,
0: खूप त्रास झाल्यानंतर मग आम्ही काय केलं, डाळिंब काढून टाकायचा निर्णय घेतला आणि डाळिंब काढून टाकली आणि त्यात आम्ही पुन्हा केळ वांगी म्हणजे कारली दोडका अशी पिकं घ्यायला, भाजीपाला पिका किंवा फळं अशी घ्यायला चालू केली. त्यात आम्हाला सुरुवातीला चांगला चांगला फायदा होत गेला. मग त्याच्यामुळे थोडी इच्छाशक्ती चांगली अजून प्रगट झाली की आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यात पुन्हा नंतर काय केलं, आम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडे जाणं, अनुभवी शेतकऱ्यांच्या गाठी भेट घेणं आणि त्यांचे नवीन नवीन प्रयोग बघणं आणि ती प्रयोग बघून येऊन आपण करणं ही करायला चालू केलं आम्ही. आणि ती केल्यानंतर पुढं आम्हाला असा चांगला चांगला फायदा होत जायला लागला. पण त्यातून आम्ही काय करायचं की मिश्र पीक घ्यायला चालू केलं. मिश्र पीक म्हणजे की वांगी केली तर त्यात काकडी लावायची, केळ केली तर त्यात कलिंगडे लावायचं, समजा पेरू केला तर त्यात झेंडू लावायचा. अशी मिश्र पीक घेण्यामुळं आमची प्रगती फास्ट वाढली आणि त्यातून आम्हाला जास्त उत्पन्न मिळालं.

0: अशामुळं त्या पिकातून आम्हाला चांगले पैसे होत गेलं. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीमुळं अनुभव वाढत गेला, आणि अनुभव वाढत गेल्यामुळं आता पीक कुठलं फेल जायचं किंवा हे होण्याचा चान्सेस कमी झाला.
1: अच्छा, तुम्ही शेती करताना काय काय शेती पद्धतींचा वापर करता, याबद्दल तुम्ही आणि कुठे प्रशिक्षण घेतलंय का, किंवा इतर प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शिकले आहात का तुम्ही?
0: प्रत्येक आपल्याला ज्यावेळेस जी पीक करायचंय त्यावेळेस अनुभवी शेतकरी असतात ना, त्या अनुभवी शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेणं ही सगळ्यात महत्वाची बाब आहे शेतकऱ्याची. प्रॅक्टिकली जो शेतकरी करतो आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली थोडं तरी आपण बघून सगळ्या गोष्टी करणं आपल्याला सोप्या आणि खर्चाला सुलभ जाते. त्या मग प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणजे जे अनुभवी शेतकरी आहेत त्यांचं बघून आपण करणं सोपं जातं आपल्याला, किंवा शेती आपले त्याच्यामुळं तोटा होऊ शकत नाही.
1: मग ताई आतापर्यंत तुम्ही कुठली कुठली मिश्र पिकं घेतली आहेत?
0: मिश्र पिकं आम्ही केळी आणि केळीत कलिंगड आणि मिरची, केळीचा पण चांगला फायदा झाला. नंतर आम्ही काय केलं की पुन्हा वांगी आणि काकडी ही दोन मिश्र पिकं लावली, त्यातून पण आम्हाला 3 एकरावर 100 टनाचा अवरेज काकडीतून मिळाला आम्हाला. आणि नंतर आम्ही पेरू आणि मिरचीचं पण प्रयोग केला, तो पण सक्सेस झाला. नंतर आम्ही शेवगा आणि झेंडू केला, त्याच्यात पण चांगला फायदा झाला. तर प्रत्येक शेतकऱ्यांना मी सांगू इच्छिते की प्रत्येक शेतकऱ्यांनी की आपल्या कुठल्या पिकात काय कॉम्बिनेशन चालेल ह्यानुसार मिश्र पिकं करत जावं. त्यांनी मिश्र पिकामध्ये जर आपण केळीचा जर विषय घेतला तर केळीला हार्वेस्टिंगला यायला 11 महिन्याचा कालावधी जातो. त्यात जर आपण मिश्र पीक झेंडू जर घेतलं किंवा तुमचं कलिंगडं घेतलं, कलिंगड्याचा कालावधी 60 दिवसाचा असतो आणि झेंडूचा कालावधी म्हणलं तर आपला 90 दिवसाचा असतो. तर 90 दिवसाच्या कालावधीत झेंडू निघाल्यानंतर जे काय होणारा केळीचा खर्च आहे, तुमचा रोपाचा असेल, तुमचा खताचा असेल किंवा तुमचा मजुरीचा असेल, ही जी खर्च आहे ती तुमचा त्या झेंडू पिकातून 90 दिवसात त्या झेंडू पिकातून तो खर्च निघून जाईल. आणि तो खर्च निघून गेल्यामुळं तुम्हाला केळीचं जी पीक आहे ती फायद्यात पडेल. ही जर तुम्ही केली तर आपल्याला एक पीक खर्चात जाईल आणि एक पीक फायद्यात पडेल. दुसरं जर आपण समजा वांगी केली, वांगी जर तुम्ही काकडीचं मिश्र पीक घेतलं तर 2 महिन्याचा कालावधी 3 महिन्याचा कालावधी वांगं चालू व्हायला 2 महिन्याचा कालावधी जातो. थोडं थोडं वांगं चालू व्हायला लागतं, फुलमध्ये वांगं चालू व्हायला 3 महिन्याचा कालावधी, तोपर्यंत 2 अडीच महिन्यात तुमची काकडी निघून जाते. त्या काकडीतून पण तुम्हाला चांगलं पैसे मिळतात, त्यातून पण तुमची मजुरी औषधी ह्याचा खर्च कमी होऊन जातो. अजून तुम्हाला मिश्र पिकामुळं जास्त शेती परवडायला लागते.
1: तुम्ही इतके हंगाम बघितले असतील तर त्याच्यापैकी असा कुठला एक हंगाम मस्त लक्षात राहिलाय का?
0: म्हणजे ज्यावेळेस आपण शेती करत असताना प्रत्येक वेळेस फायदा होईल असं सांगताच येत नाही. 10 वेळा जरी तोटा सहन झाला तरी तो शेतकऱ्यांनी सहन करायचा आणि पुन्हा उठून पुढे जोमानं उभा राहिला ना तो खरा शेतकरी. का? तर अपयश आलं ना म्हणून आपण जर थांबलो आणि खचलो तर पुढे आपली शेती होणार नाही. म्हणून आपण कितीही अपयश आलं तर शेती करणं गरजेचंच आहे. तुम्हाला सांगते अपयशाच्या माग नक्की यश दडलेलं असतं आणि त्या यशात अपयशातूनच आपल्याला मार्ग सापडतो. असं आम्हाला डाळिंबीच्या पिकात झालं.
1: अच्छा.
0: की 2-3 वर्ष चांगली झाली आणि 2-3 वर्षानं असं तेलकट आणि मर जास्त आल्यामुळं आम्हाला तिथं अपयश आलं. जी काही 3-4 वर्ष पैसे झालेलं होतं ते 3-4 वर्षाचे पैसे आम्ही त्यात सगळं घालवलं आणि नंतर पुन्हा काय झालं आम्हाला उलट जास्त कर्ज झालं. आम्हाला तेलकट आणि मर आल्यामुळं बाग काढावी लागली. म्हणून आम्ही तिथं नाही थांबलो की पुन्हा अजून उमेदीनं शेती करायला लागलो आणि तिथून पुन्हा आम्ही नवनवीन प्रयोग करून आम्ही चांगली शेती केली आणि पुन्हा आम्हाला यश येत गेलं. दुसरी गोष्ट अशी की त्यावेळेस काय झालं की आमच्याकडे मिरची लावलेली होती, 3 एकरावर मिरचीची लागवड होती आणि त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस ते अकलूज निमगाव रोडनं कार्यक्रमाला पिलिवळा चालले होते. त्यावेळेस आम्ही तिथे काम करताना आले दादा आणि आम्ही ती काम करताना हा प्लॉट किती सुंदर आहे, छान आहे बघितला. दादांना तो प्लॉट आवडला आणि आम्ही त्या पिकाचं दादांनी कौतुक

0: चूक करून आम्हाला शाबासकी दिली की बाबा हा प्लॉट एकदम तुम्ही चांगला प्लॉट
1: छान
0: आणलेलाय,
1: सांभाळलाय.
0: छान सांभाळलाय, आणि ह्या शेती कुणाचे? मग त्यावेळेस माझं नाव सांगितल्यानंतर दादाने आम्हाला ती शाबासकी दिली.
1: निमगावची अजून एक खासियत आहे ना, तिथे म्हणजे पीक म्हणजे स्पर्धा म्हणूनच करतात
0: हो,
1: लोक.
0: स्पर्धा म्हणून करते प्रत्येक शेतकरी, स्पर्धा म्हणून प्रत्येक शेतकरी पीक जोमाने एकाच्या वरचढ एक पीक आणण्याची सगळ्यांना उत्साह आहे. त्यानंतर सर काय झालं की नंतर माझा 2017 ला ऍक्सिडेंट झाला.
1: अच्छा.
0: ऍक्सिडेंट मध्ये म्हणजे काय झालं मला की बाहेर फिरायला गेलतो आम्ही, बेंगलोरला गेलतो आम्ही, आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम करत होतो. बेंगलोरला गेल्यानंतर तिथं माझा तिथून येताना इथं ऍक्सिडेंट झाला आनवलीपाशी. त्यावेळेस माझा पाय फ्रॅक्चर झाला. फ्रॅक्चर झाल्यानंतर मला 9 महिने वाकरवरच चालावं लागलं. 9 महिन्याचा कालावधी त्यात गेला. त्यावेळेस माझ्या मी रानात मिरची लावली.

0: हे तर ऍक्सिडेंट झाला आनवलीपाशी, त्यावेळेस माझा पाय फ्रॅक्चर झाला. फ्रॅक्चर झाल्यानंतर मला 9 महिने वाकरवरच चालावं लागलं. 9 महिन्याचा कालावधी त्यात गेला. त्यावेळेस माझ्या मी रानात मिरची लावलेली होती, 3 एकर मिरची लावलेली होती. प्रत्येक माणसं बघायला ज्यावेळेस आली त्यावेळेस सांगितलं की काकी आता तुम्ही शेती करू शकत नाही. त्यावेळेस मला जेवढा ऍक्सिडेंटचा धक्का बसला नाही तेवढा मला धक्का न शेती तुम्हाला शेती करता येत नाही ह्याचा मोठा धक्का बसला. आणि त्यातून मी व्यवस्थित झाली आणि त्यातून मी आता पुन्हा मला जी सांगितलं की बाबा तुम्हाला शेती करता येत नाही म्हणून त्यातनं सावरून मी पुन्हा मोठ्या जोमानं आता शेती करायला, पहिल्यापेक्षा चांगली शेती करायला लागली. की मला असं म्हणायचं आहे की त्यातनं की बाबा तुम्हाला लागलं काय झालं म्हणून तुम्हाला काही करता येत नाही. मनानं मोठेपणा जर असेल तुमचा शेतीविषयी, प्रेम असेल, गोडी असेल, जिव्हाळ असेल, तर तुम्ही काही करू शकता.
1: तुम्ही सगळ्यांसाठीच एक खूप मोठी प्रेरणा आहात.
0: सकाळी आत्ता सुद्धा चालूला माझं वय 46-47 आहे. 8 ते 5:30 दररोज लेबर बरोबर काम करते मी दररोज.
1: आत्ताचा दिनक्रम कसा आहे तुमचा?
0: आत्ता सकाळी 8:30 लेबर येत, 5:30 सुट्टी असते आणि 10-15 लेबर दररोज असते. ती पिरू आहे, शेवगा आहे, झेंडू, केळ. आता पिरूची हार्वेस्टिंग चालू होईल 15 दिवसानं.
1: ताई तुमच्या काही भविष्यातील काही योजना किंवा अजून कुठलं पीक घ्यायचं बाकी आहे किंवा अजून काही वेगळं करण्याची इच्छा?
0: मी दर 4 वर्षाला 3 वर्षाला मी पिकं बदलायचा प्रयोग करते सर.
1: अच्छा.
0: भविष्यातली योजना की आम्हाला 8 एकर जमीन आहे पहिली घरची. आता आम्ही करार पद्धतीने 12 एकर जमीन घेतली आणि असं माझं करार पद्धतीनं जमीन वाढवून त्याच्यातून मोठं अजून दुसरं वेगळं नियोजन आहे की वेगळी शेती अजून काय करता येईल असा माझा अभ्यास चालू आहे. आणि ती शेती का परवडते की ज्यावेळेस आपल्याला बाबा 10 एकर जमिनीला एकदम जास्त भांडवल लागतं, ती थोड्या भांडवलात ही शेती होऊन जाते.
1: बरोबर.
0: आणि आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण दुसरं नियोजन आखू शकतोय ना बाबा. त्यावेळेस आपल्याला ती नको आहे ना, त्यावेळेस ती सोडून जमीन दुसरं काहीतरी वेगळं करू शकतोय ना. त्याच्यासाठी करार पद्धत ही एक सगळ्यात पद्धत चांगली. त्याच्यामुळे अजून क्षेत्र 10 एकर समजा 20 एकर वाढवायचं असेल आणि नवीन नवीन प्रयोग करायला आपल्याला करार शेती एक चांगल्या फायद्याची शेती ठरू शकते.
1: ताई तुम्ही या क्षेत्रात काम करताना घरच्यांची, मित्रमंडळींची चांगली मदत तुम्हाला मिळाली आहे आणि स्वतःच्या मेहनतीने आणि चिकाटीने तुम्ही यशस्वी शेती व्यवसाय करू शकलात आतापर्यंत, तर आता तुम्ही या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर शेतकरी बंधू भगिनींना काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल?
0: माझे पती, आम्ही त्यांना सगळी बापू म्हणतो, त्यांनी स्वातंत्र्य दिले आम्हाला, तुम्ही शेती करा, सगळ्या गोष्टी शेतीतला निर्णय तुम्ही घ्या. तर रानातली जी मशागतीची कामं, लिक्विड खत देण्याची कामं ही माझं मालक करतात आणि त्यांनी एवढं सगळं करतात म्हणून आपण हे करू शकतोय. म्हणजे स्वतः आपण एकटं तर काही करू शकत नाही. तर ह्या गोष्टीला माझ्या मालकांचा मोठा पाठिंबा आहे. तरी प्रत्येक माझ्या बंधू भगिनींना सांगू इच्छिते की प्रत्येक स्त्रियांनी घरातील पुढाकार घेऊन शेती करणं किंवा मुलांना शिकवणं ही एक आज काळाची गरज आहे. ज्यावेळेस आपली मुलं आपल्याजवळ असते ती तास 2 तास तर नेऊन त्या मुलांना शेतीविषयी चांगलं सांगणं किंवा महत्व पटवून देणं ही पण एक आईचं काम आहे. की त्या मुलांना आपण नाही सांगितलं तर कसं करणार की बाबा शेती तुम्ही असे केले पाहिजे. मुलं रानात नाही ते नेले, मुलांना कळू नाही दिलं की तुम्ही नुसतं शिक्षण शिक्षण करत बसला, तर मुलांना आपल्या शेतीची आवड कधी निर्माण होईल?
1: म्हणजे शिक्षण पण द्यावं पण त्याचबरोबर शेतीचंही शिक्षण त्यांनी त्यांना द्यावं.
0: प्रत्येक शेतकऱ्यांना असं माझं म्हणणं आहे की आपल्या मुलांना उंच शिक्षण द्यावं पण घरातली जी पारंपरिक आपली शेती आहे त्याचं पण शिक्षण द्यायलाच हवं. आणि जर आपण उंच शिक्षण घेऊन मुलांनी जर आपल्या शेतीवर येऊन छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या शेतीवर नोकर म्हणून न राहता की दुसऱ्याकडे आपण नोकर म्हणून न राहता आपल्या शेतीवर येऊन छोटे मोठे व्यवसाय करून त्यातून जर शेतकऱ्यांनी पैसा शेतकऱ्याच्या मुलांनी पैसा कमवला तर काय वावद ठरणार नाही. की प्रत्येक शेतकऱ्यांनी बाहेर जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या शेतीवर मोठं चांगलं व्यवसाय करावं आणि त्यातून पैसा कमवावं. कुठून तर आपल्याला पैसाच कमवायचा आहे. तर ह्या जर मार्गातून शेतकऱ्याच्या मुलांनी जर अजून पैसा कमवला तरी सुद्धा चांगलं.

0: ताई, मी आशा करतो आजच्या कार्यक्रमातून अनेक शेतकऱ्यांना खूप प्रेरणा मिळाली असेल. तुमच्या कामाला सलाम आहे ताई. तुम्ही खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांना आजच्या कार्यक्रमात दिली. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, त्यासाठी मी आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
1: तुमचंही या कार्यक्रमात धन्यवाद. आणि मला इथे यायची संधी मिळाली आणि मी इतर महिला शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करू शकले. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: ही शेतकरी।
1: श्रोते हो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। आज या कार्यक्रमात प्रगतिशील महिला शेतकरी उज्ज्वला नवनाथ मगर, राहणार निमगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत। माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे महाराष्ट्र कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे इथल्या कृषी मालाचे घाऊक बाजारभाव जाणून घेण्याची। निराळा उल्लेख नसल्यास हे बाजारभाव प्रति क्विंटल आहेत। पुणे बाजरी महिको आवक 531 क्विंटल, किमान दर 3300, कमाल दर 3700, सरासरी दर 3500 रुपये। गहू शरबती आवक 432 क्विंटल, किमान दर 4200, कमाल दर 6600, सरासरी दर 5400 रुपये। ज्वारी मालदांडी आवक 717 क्विंटल, किमान दर 5400, कमाल दर 6600, सरासरी दर 6000 रुपये। मका लाल आवक 4 क्विंटल, किमान दर 2700, कमाल दर 2800, सरासरी दर 2750 रुपये। मूग हिरवा आवक 42 क्विंटल, किमान दर 9200, कमाल दर 9500, सरासरी दर 9350 रुपये। हरभरा आवक 46 क्विंटल, किमान दर 6000, कमाल दर 6500, सरासरी दर 6250 रुपये। उडीद आवक 6 क्विंटल, किमान दर 9200, कमाल दर 10300, सरासरी दर 9750 रुपये। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कृषी मालाचे घाऊक बाजारभाव आत्ताच आपण ऐकलेत। आणि याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगभरात सर्वत्र. रात्रीचे 8:01 आणि 17 सेकंद झाली आहेत. ऐकूया एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर

0: जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: श्रोते हो,
1: अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: मैत्रिणींनो, 31 मे रविवार, काही लक्षात येतंय का? अहो, पाचवा रविवार म्हणजेच आपल्या गप्पा टप्पांचा वार, म्हणूनच तर आम्ही मैत्रिणी जमलो आहोत.
1: आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
2: बरोबर,
1: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी, आणि ते सगळ्यात सोपं आहे,
2: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
1: अजिबात नाही,
2: त्याच्यापेक्षा तो जसा आहे ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: गप्पांचा विषय काही येतंय का लक्षात? नाही ना. अहो, मग त्यासाठी 31 मेला दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 1 जूनला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून जरूर ऐका गप्पा टप्पा आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: रात्रीचे 8 वाजतायत, ऐकूया राष्ट्रीय बातमीपत्र आमच्या मुंबई केंद्रावरून. माफ करा, रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ। तांत्रिक अडचणींमुळे सीयूईटी यूजी परीक्षेला विलंब। सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार। गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी डी के शिवकुमार यांची निवड। बुधवारी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांना संबोधित करणार। देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। हा नियम 1 जून

2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या सीयूईटी यूजी मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे 3,765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं एनटीएनं सांगितलं आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या टीसीएस आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल एनटीएला सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा सीएनजी आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचं आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. एआयएडीएमकेच्या 4 आमदारांना आमिष दाखवून टीव्हीकेनं पक्षात घेतल्याचा आरोप एआयएडीएमकेनं केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री एस कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश न मानता टीव्हीके पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा

0: 34वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळ इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यानिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रीवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे अभिनेते परेश रावल यांच्यावर.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक

श्रोते हो, 2000 साली प्रदर्शित झालेल्या हेराफेरी चित्रपटातील हे गाणं ऐकलं की सर्वात आधी आठवतो तो परेश रावल यांनी साकारलेला बाबूराव, अर्थात बाबूराव गणपतराव आपटे हे पात्र. या पात्राने प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. प्रेक्षकांनी या पात्रावर इतकं प्रेम केलं की आजही यातले डायलॉग प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ आहेत. निखळ मनोरंजनासाठी आजही हेराफेरी आणि फिर हेराफेरी हे चित्रपट आवडीने पाहिले जातात. या चित्रपटामुळे बाबू भैया ही ओळख मिळालेले अभिनेते परेश रावल यांच्या चित्रपट कारकिर्दीविषयी आजच्या एक कलाकार कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. परेश रावल यांचा जन्म 30 मे 1955 साली मुंबई येथील विलेपार्लेमध्ये एका गुजराती कुटुंबात झाला. लहानपणी कुतूहल म्हणून ते नवीनभाई ठक्कर ओपन थिएटरमध्ये जाऊ लागले. तिथूनच त्यांना गुजराती नाटकांची आवड निर्माण झाली. शिक्षण संपवून नोकरीचा शोध सुरू होता त्या काळातही हौस म्हणून त्यांचा रंगभूमीशी संबंध होताच त्यांचा अभिनय पाहून अनेकांनी त्यांना चित्रपटात काम करण्याविषयी सुचवलं. 1984 साली प्रदर्शित झालेल्या होली या चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला. नंतरची 2.5 वर्ष त्यांनी अनेक चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका केल्या, पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 1986 सालच्या नाम या चित्रपटामुळे. हा चित्रपट हिट झाला आणि खलनायक म्हणून परेश रावल यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास सुरू झाला. त्यानंतर खतरो के खिलाडी, रामलखन, स्वर्ग, दामिनी, आदमी, अंदाज अपना अपना, मोहरा, क्रांतिवीर, राजा, हिरो नंबर 1, गुलामे मुस्तफा अशा कितीतरी चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका रंगवल्या. या सर्व चित्रपटात 1997 साली प्रदर्शित झालेला तमन्ना वेगळा ठरला. या चित्रपटात परेश रावल यांनी समाजाच्या विरोधात जाऊन एका अनाथ मुलीला सांभाळणाऱ्या तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. तिकीट खिडकीवर हा चित्रपट यशस्वी ठरला नसला तरी परेश रावल यांच्यातील अभिनेत्याची एक वेगळीच छटा प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि ती त्यांच्या पसंतीसही उतरली. ऐकूया या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, चित्रपटसृष्टीत एखाद्या अभिनेत्यावर विशिष्ट प्रकारच्या भूमिकेचा शिक्का बसला की प्रेक्षकही बऱ्याचदा त्यांना वेगळ्या भूमिकेत स्वीकारत नाहीत. मग अभिनेतेही मायबाप प्रेक्षकांचं कौल स्वीकारून त्याच त्याच भूमिका करत राहतात. त्यामुळे त्यांना प्रेक्षकांचं प्रेम तर मिळतं, पण अभिनेता म्हणून त्यांच्यातलं कौशल्य दाखवायचं राहूनच जातं. अर्थात या नियमाला अपवाद असेही काही मोजके अभिनेते आहेत. परेश रावल हे त्यांच्यापैकी एक मुख्य नाव म्हणता येईल. खलनायक म्हणून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासात तमन्ना चित्रपटातील भूमिकेसारखी आव्हानात्मक भूमिका त्यांनी साकारली. हेराफेरीनंतर ते विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यासोबतच त्यांनी सहाय्यक अभिनेता, चरित्र अभिनेता म्हणूनही भूमिका केल्या. भूमिकेच्या लांबी रुंदीपेक्षा त्यांनी त्या त्या पात्राचा खोलवर अभ्यास करून ते पात्र अशा पद्धतीने साकारलं की त्या पात्राची दखल घेतल्याशिवाय चित्रपट अपूर्ण वाटावेत. मग तो चाची 420 मधला हरिभाई असो, जुदाईमधला कपाळावर प्रश्नचिन्ह घेऊन फिरणारा हसमुख लाल, हिरो नंबर 1 मधला आजोबा दीनानाथ चौहान, गुलाम ए मुस्तफामधला अब्बा, राजामधील अपंग बिरजू, बागबानमधला कॅफे ओनर हेमंत पटेल, मालामाल विकलीमधला लॉटरी एजंट लीला राम, किती भूमिकांची नावं सांगावीत. प्रत्येक भूमिका वेगळी. सहाय्यक अभिनेता किंवा विनोदी अभिनेता म्हटलं की त्यांच्या वाट्याला चित्रपटात गाणी शक्यतो नसतातच, पण या नियमालाही परेश रावल अपवाद ठरतात. 2001 साली प्रदर्शित झालेल्या ये तेरा घर ये मेरा घर या चित्रपटात त्यांनी नायकाच्या मित्राची, जो व्यवसायाने इन्स्पेक्टर असतो, भूमिका साकारली होती. रोल अगदी छोटा होता, पण त्यातही त्यांच्या वाट्याला एक सुंदर गाणं आलं. त्या गाण्यात त्यांच्यासोबत होती अभिनेत्री महिमा चौधरी. गाण्यातील परेश रावल यांची वेशभूषा, नृत्य, अभिनय, एकंदरीतच वावर इतका सहज सुंदर की बॉलिवूडमधला एखादा आघाडीचा नायकही त्यासमोर फिका पडावा. ऐकूया ये तेरा घर ये मेरा घर या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेलं हे सुंदर गाणं.

चित्रपटाचे नायक नायिका कोणीही असोत किंवा एखाद्या चित्रपटात इतर कितीही कसलेल्या सुप्रसिद्ध कलाकारांचा फौजफाटा असो, परेश रावल त्या सिनेमात असतील तर ते त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका अशा रीतीने वठवतात की तो चित्रपट पुढे त्यांच्या पात्राच्या नावानेच ओळखला जावा. ऐकूया अशाच काही चित्रपटांपैकी हंगामा आणि गोलमाल या चित्रपटातील परेश रावल यांच्यावर चित्रित झालेली ही सदाबहार गाणी.

अभिनेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे परेश रावल. सरदार चित्रपटात त्यांनी साकारलेली सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका असो की संजू चित्रपटातील सुनील दत्त यांची भूमिका, चेहरापट्टी शरीरयष्टी त्या पात्रांसारखी नसतानाही त्यांनी केवळ आपल्या अभिनयाच्या बळावर या पात्रांना जिवंत केलं. याच पठडीतला आणखी एक चित्रपट म्हणजे शर्माजी नमकीन. ऋषी कपूर यांनी अभिनय केलेला त्यांच्या कारकिर्दीतला हा त्यांचा शेवटचा चित्रपट. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच प्रकृती ढासळल्याने ऋषी कपूर आपल्याला सोडून गेले. अर्धवट चित्रीकरण झालेला हा चित्रपट वासनात गुंडाळून ठेवण्याचीच वेळ आली होती, पण परेश रावल पुढे आले आणि ऋषी कपूर साकारत असलेल्या पात्राची उर्वरित कथा पूर्ण झाली. परेश रावल यांच्या अभिनयाची ही ताकद आहे. चित्रपट पाहताना कुठेही आपल्याला शर्माजींचं एकच पात्र दोन वेगवेगळे अभिनेते साकारत आहेत हे जाणवत नाही. अशा प्रकारे एकच पात्र दोन वेगळ्या कलाकारांनी साकारण्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतला हा पहिलाच प्रयोग, पण त्यांनी तो प्रयोग 101% यशस्वी केला. कार्यक्रमात आता ऐकूया परेश रावल यांनी अभिनय केलेल्या ओ माय गॉड या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, परेश रावल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या, पण प्रत्येक आव्हानाला संधी मानत त्यांनी त्या संधीचं अक्षरशः सोनं केलं. त्याची पोचपावती म्हणजे त्यांना मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम आणि अनेक पुरस्कार. त्यांच्या मोहरा, चाची 420, ये तेरा घर ये मेरा घर, आखे, हंगामा, हलचल, फिर हेराफेरी या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअरचं नामांकन मिळालं, तर 1994 साली सर या चित्रपटासाठी, 2001 साली हेराफेरी, तर 2003 साली आवारा पागल दिवाना या चित्रपटांसाठी उत्कृष्ट खलनायक, उत्कृष्ट विनोदी अभिनेता आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या प्रकारात त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरवलं गेलं. याशिवाय 2014 साली भारत सरकारकडून त्यांना पद्मश्रीने देखील सन्मानित केलं गेलं. परेश रावल यांनी आजवर हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमधील 250 आसपास चित्रपटात भूमिका केल्या. गुजराती आणि मराठी नाटकं ते आजही आवर्जून पाहतात. अशा या हरहुन्नरी कलाकाराला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करत मी पूजा बावले आजच्या एक कलाकार या कार्यक्रमातून आता आपली रजा घेते. या कार्यक्रमात जाता जाता ऐकूया परेश रावल यांनी अभिनय केलेल्या अतिथी तुम कब जाओगे या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेले हे दोहे.